0: नमस्कार, वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत. चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत. संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं. तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृत बद्दलची काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड नंबर 28. प्रथमं प्रार्थनां वदामः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम? अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसूर. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आजचा दिवस हा अत्यंत विशेष आहे. आज संपूर्ण देश श्रद्धा आणि उत्साहाने श्री गणेश चतुर्थी साजरी करत आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला भगवान श्री गणेशाची आराधना केली जाते आणि श्री गणेश हे बुद्धी, विवेक, ज्ञान, समृद्धी आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जातात. यंदा चतुर्थी तिथी 14 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 7:06 सुरू होऊन 15 सप्टेंबर रोजी सकाळी 7:44 समाप्त होतीये. त्यामुळे गणेश चतुर्थीचा उत्सव 14 सप्टेंबरला साजरा केला जात आहे. आज आहे सोमवार 14 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. बुद्धीला विवेकाची, मनाला भक्तीची आणि कर्माला प्रामाणिकपणाची जोड मिळाली की जीवनाचा प्रत्येक मार्ग सुकर होतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. भारतातील जम्मू आणि काश्मीर पूंच जिल्ह्यात बस दरीत कोसळून 11 लोकांचं निधन झालं. गुरुत्वीय लहरींचे पहिले निरीक्षण करण्यात आले तेही आजच. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज ME प्रकाशित केले तेही आजच्याच दिवशी. दत्ता डावजेकर संगीतकार यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला तोही दिवस होता आजचा. हिंदी भारताची अधिकृत भाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला गेला तोही दिवस होता आजचा. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील ऑपरेशन पोलो भारतीय सैन्याने दौलतबादचा किल्ला जिंकून औरंगाबाद काबीज केले तेही आजच्याच दिवशी. सरदार खाजबीवाले गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले दिवस होता आजचा. साल होता 1893. 11 दिवस वगळून ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले गेले तेही आजच्याच दिवशी. साल होत 1752. आता आजचे जन्मदिवस पाहू. हरिश्चंद्र बिराजदार कुस्तीगीर व प्रशिक्षक यांचा जन्म आजचाच. आयुष्मान खुराना भारतीय अभिनेते, गायक आणि अँकर, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. रॉबिन सिंग भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचाही जन्म आजचाच. पार्श्वनाथ आळतेकर नट, दिग्दर्शक व नाट्य शिक्षक यांचाही जन्म आजचाच. यमुनाबाई हिरलेकर शिक्षण तज्ञ व विचारवंत यांचाही जन्म आजचाच आहे. विष्णू नरसिंह जोग वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे संस्थापक कीर्तनकार यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

गणपती बाप्पांचे स्मरण करताना आपण नेहमी म्हणतो श्री गणेशाय नमः। कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाचे स्मरण करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आहे। यामागे सुंदर आध्यात्मिक अर्थ आहे। श्री गणेशांचे मोठे मस्तक आपल्याला मोठा विचार करण्याची प्रेरणा देते। मोठे कान सांगतात जास्त ऐका कमी बोला। लहान डोळे सांगतात एकाग्रतेने पहा। सोंड आपल्याला परिस्थितीनुसार स्वतःमध्ये लवचिकता आणण्याचा संदेश देते आणि गणेशाचे वाहन असलेला उंदीर आपल्या इच्छा आणि मनावर नियंत्रण ठेवण्याची आठवण करून देते। म्हणजेच गणेशाची उपासना ही केवळ पूजा नाही तर चांगले जीवन जगण्याचा संदेश आहे। आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण आपल्या मनातील एक तरी वाईट सवय सोडण्याचा संकल्प करूया। कुणासाठी राग कमी करूया, कुणाला तरी क्षमा करूया, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करूया आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करूया। शाडू मातीची किंवा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती वापरणे, प्लास्टिक आणि रासायनिक सजावट टाळणे आणि विसर्जनामुळे जलप्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे ही देखील गणरायाप्रती खरी सेवा आहे। देवाप्रती भक्ती आणि निसर्गाप्रती जबाबदारी दोन्हींचा सुंदर संगम म्हणजेच खरा उत्सव होय। हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून

मृत्युमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी दिवस सकारात्मक वाटू शकतो. गणेश पूजेमुळे मनाला समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत मात्र घाई टाळा. ऋषभ राज, कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाचा वेळ मिळेल. कामातील अडथळे कमी करण्यासाठी संयम ठेवा. बचतीकडे लक्ष द्या आणि आरोग्याची काळजी घ्या. मिथुन रास, आज संवाद कौशल्य महत्वाचे ठरेल. नवीन कल्पना सुचतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता मिळू शकते. कोणती माहिती तपासल्याशिवाय पुढे पाठवू नका. कर्क रास, कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहू शकते. भावनिक निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सिंह रास, आज नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. कामात कौतुक मिळेल. मात्र इतरांचे मत ऐकणे तितकेच महत्वाचे आहे. अहंकारापासून दूर राहा. कन्या रास, नियोजन आणि शिस्त यामुळे कामे व्यवस्थित पूर्ण होतील. आरोग्यासाठी योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घ्या. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. KLV 90.4 FM वरती तुम्ही ठेवली आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. आज नात्यांमध्ये समतोल राखणे महत्वाचे ठरेल. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट आणि प्रेमाने संवाद साधा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. वृश्चिक रास, आज आध्यात्मिक विचारांकडे मन वळेल. गणेश भक्ती आणि ध्यानामुळे मानसिक शांतता मिळू शकते. कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करा. धनुरास, नवीन ज्ञान आणि अनुभव मिळण्याचा दिवस आहे. काम किंवा शिक्षणाशी संबंधित नवीन संधी मिळू शकतात. प्रवास असल्यास नियोजन व्यवस्थित करा. मकर रास, मेहनतीचे परिणाम दिसू लागतील. कामाचा ताण वाढला तरी संयम ठेवा. कुटुंबातील व्यक्तींच्या भावनांकडे लक्ष द्या. कुंभ रास, नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करता येतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकते. आर्थिक बाबतीत जोखीम घेण्यापूर्वी विचार करा. आणि शेवटची मीन रास, आज मन भक्ती आणि सर्जनशीलतेकडे वळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे लाभदायक ठरेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कणसू.

महडगावाती महशूर वरद विनायकाचं तिथ एक मंदिर. मंदिर लय साध सुध जस कौलारू घर. घुमटाचा कळस सोनेरी नक्षी.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. गणेश चतुर्थीचा आजचा हा दिवस आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रोतेव विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि बुद्धिसमृद्धीचे दैवत असलेल्या श्री गणरायाच्या आगमनाने वातावरण भक्तिमय झालेले आहे. आजच्या विशेष कार्यक्रमातून आपण ऐकणार आहोत श्री गणपतीची सुंदर आणि प्रेरणादायी कथा. गणपती बाप्पांच्या जन्माची कथा, त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि पराक्रमाची कथा, तसेच भक्तांच्या मनातील गणरायाविषयीची श्रद्धा आणि भक्ती सांगणारे काही सुंदर प्रसंग, आणि हे आपल्या समोर सादर करतायत उज्ज्वला काकडे आणि मंगला हेबाळकर. चला तर मग जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाची सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार, मी उज्ज्वला काकडे आणि माझ्याबरोबर आहे माझी मैत्रीण मंगल हेबाळकर, जी छान छान कथा आणि कविता इथं वेणुध्वनीवर एका पाठोपाठ एक सादर करते आहे. आज मात्र आम्ही दोघी मिळून गौरीच्या, गणपतीच्या पुराण काळातल्या गोष्टी आपल्या समोर सध्याच्या भाषेत गप्पा मारत मारत सांगायला आलो आहोत. बघा, तुम्हाला आवडते का? तर ऐका, गौरी गणपती किंवा गणपती गौरी काही म्हटलं तरी सारखंच नाही का? होय, असं वाटतंय खरं, पण आईचा, स्त्रीचा मान आधी ना. आणि गौरी म्हणजे पार्वती, ही तर आपल्या बाप्पाची आई, त्यामुळं आधी गौरी आणि मग गणपती असं म्हणत असावेत बहुतेक. हो ना ग मंगल?
2: हो.
1: ए, तू काहीतरी सांगत होतीस ना, हरताळका, सखी पार्वती वगैरे. सांग सांग, आपण ही आधी आईचा मान राखूया. चल सुरू कर तुझी सखी पार्वतीची गोष्ट.
2: हो, सांगते आई. ही धार्मिक कथा आहे. पर्वतराजा हिमालयाची उपवर मुलगी पार्वती हिचा विवाह राजाने श्री विष्णूशी करून देण्याचे नारद मुनींच्या सल्ल्याने ठरविले. पार्वतीने आपल्या आई वडिलांच्याकडे शिवाशीच विवाह करण्याचा हट्ट धरला. ते पार्वतीच्या वडिलांना अजिबात मान्य नव्हते. ते खूप क्रोधित झाले आणि म्हणाले, तो स्मशानात राहून प्रेताची राख अंगाला फासणारा आणि त्याच ठिकाणी कायम वास्तव्यास असणारा रानटी, नाही नाही, मुळीच नाही, मी याच्याशी तुझा विवाह कदापि करून देणार नाही. पार्वतीने शंकराला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी तप केले, पूजा अर्चा केली, खडतर व्रत केले, आपल्या मैत्रिणींकडून वडिलांना निरोपी पाठविला. माझा विवाह विष्णूशी केल्यास मी प्राण त्याग करेन. आणि आपल्या सखी समवेती घरातून निघून गेली. शिवलिंगाची पूजा केली, दिवसभर कडकडीत उपवास केला, जागरण केले. शिवशंभू प्रसन्न झाले, पार्वतीच्या विनंतीस मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. मंगल सावधान अशी आख्यायिका आहे. तसा पती आपल्या सर्वांना मिळो हो मैत्रिणीनो. आणि शिव पार्वतीचा विवाह संपन्नही झाला. त्या प्रीत्यर्थ हरतालिका पूजन केले जाते. यावरून मी एक कविता केली आहे ग.
1: हो हो,
2: म्हणू का?
1: म्हण म्हण, नक्की म्हण.
2: पार्वतीच्या तपाने व्रताने शिवशंकर प्रसन्न होऊन वरमाला घातली श्रीदेवीवरी. सख्यानी मिळून दिली पार्वती महादेवांची. गौरी शिवरायांची जोडी जमली. शिवाची पत्नी महेश्वरी झाली. सर्वोच्च देवता महादेवी ओळखू लागली. देवी आदिशक्तीचे पूजन झाले. हरतालिके स्नान नाम होऊ लागले. कडप उपवास, फलाहार, नैवेद्य दिला. स्तुतिपद कथा वाचन होऊ लागले. जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञान दीप कळिके.
1: ए मंगल, तुला एक गम्मत सांगू का?
2: अगं सांग की, ऐकतेच आहे मी.
1: अगं आमचं लग्न ना तिथीनी हरताळकेच्या दिवशीच झालं बघ.
2: अगो बाई, हो का? म्हणजे तुमचा लक्ष्मीनारायणचा जोडा नाही म्हणायचा?
1: मग
2: अगं हरतालिके दिवशी तुमचं लग्न झालं ना, म्हणजे भोळा शंकर जसा पार्वती देवीला पावला तसाच तुलाही पावला, म्हणजे तुमचा शंकर पार्वतीचा जोडा ना.
1: होय काय, असं होय, तसं म्हटलं तरी चालतंयच.
2: ए तू, ए तू लहान असल्यापासून हरतालिकेचा कडक उपवास करत होतीस का ग?
1: हो, अगदी चौथी पाचवी तासापासूनच करत होते. तेव्हा भोळासाम नवरा म्हणजे काय हे काही कळत नव्हतं म्हणा, पण काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं आणि चांगलं आपण करतो आहोत असं वाटायचं. म्हणून मी उपास करायला सुरुवात केली. त्याचं फळ मात्र मला आपसुकच मिळालं बघ.
2: होय की ग, खरंच छान आहे. खरंच ग, तुमचा जोडा किती छान आहे, शंकर पार्वतीचाच बघ. अगं तुला एक विचारते, तुमचं लग्न हरतालिके दिवशी झालं का? तू लहान असल्यापासून उपवास करत होतीस, म्हणजे तुझ्या लग्नाच्या दिवशी तुझा उपवास होता की काय?
1: होय, उपवास होता, पण त्या दिवशी सगळ्यांनी मिळून मोडायला लावला. नंतर परत बरीच वर्षे मी उपवास करत होते. हल्ली मात्र जमत नाही बघ, भूक आवरतच नाही ग, असं व्हायला लागल्यावर म्हणून मग सोडून दिला. अग, आपण सखी पार्वती वगैरे गोष्टी, तुझ्या कविता इकडच वळलो की एकदम. पण आता मला सांग, झाली का तुमची गौरी गणपतीची तयारी? तुमचा 10 दिवसाचा गणपती ना, कसं कसं काय काय करता ग? आधी संपूर्ण घर स्वच्छतेपासून सुरुवात असते ना तुमची.
2: होय, आता श्रावण संपला, भाद्रपद आला, गणपती बाप्पांचं आगमन होणार म्हणून घराची रंगरंगोटी सुरू झाली. त्याच्या आधी घर स्वच्छताही झाली. मखर नक्षीची बागेत आरासही झाली. देवाची भांडी, फुलवाती, वाती, वस्त्र यांची पूर्व तयारी झाली. अंगणही सजवलं. बागेतील दुर्वा, फुले, पत्री यांची सांगड झाली. अगं, माझी नाती फुले पत्री तोडण्यास बरोबर होतीच. बागेतील पत्रीमध्ये दुर्वा, आघाडा, हळदीची पाने, तुळस मी खुडत होते. तेव्हाच नातीने विचारलं, आजी गणपतीला दुर्वा का घालतात ग? मी थोडक्यात सांगितलं. बाप्पा एकदा प्रचंड रागावले. बाप्पांचा काही केला राग आवरेना बघ. त्यांचा राग थंड करण्यासाठी त्यांच्या माथ्यावर दुर्वांची जुडी ठेवली, पोटावरही दुर्वा ठेवल्या, आणि थोड्याच वेळात त्यांचा राग शांत झाला. त्यांचा राग पळूनही गेला. म्हणजे दुर्वा या अतिशय थंड असतात. थंडाईने त्यांना शांत होते. बेलपत्री, शमी याचाही तोच गुण आहे. तुळस मात्र फक्त या दिवशीच गणपतीला वाहतात. हं, जंतुनाशक प्रतिकार शक्तीने भरलेली आहे ना तुळस, म्हणून केवढा बघ किती सुगंधी वास देतो. तसा औषधीही आहे हा तो. याचं अत्तरही बनवितात. फुलांमध्ये लाल जास्वंदी, लाल रंगाची फुले वाहतात. त्याला ती प्रिय आहेत ना, रक्तवर्ण असतो ना. आघाडा पाण्यात घालून स्नान करतात. त्वचेवरील पुरळ डाग यामुळे निघून जातात. हळदीचं पान, जंतुनाशक असा संपूर्ण निसर्ग औषधी वनस्पतीने भरलेला आहे बघ. तसं प्रत्येक निसर्गातील पान, फूल, वृक्ष आपलं आरोग्य निरोगी ठेवतात. असे आपले प्रत्येक सण या सर्व मूल्यांची जाणीव करून ठेवली जातात. नात खूपच खूप झाली ग, आणि पाहता पाहता फुलांची मोठी परडी कशी भरून निघाली कळलंच नाही बघ. आजी आणि आम्ही दोघीही आनंदाने घरात शिरलो.
1: कामाला लागलो. 10 दिवस रोज एक प्रसाद, दोन्ही वेळेला आरती, पूजा, मध्येच एक दिवस सत्यनारायण पूजा, गौरीचं आगमन, एकात एक किती काय काय असतं ना तुमचं. आणि सगळं सुंदर, छान, नेटकं असं करायचं. अवघड वाटतंय ग खूपच हल्लीच्या जगात.
2: अगं काय नाही, देवावर श्रद्धा भक्ती असली की सगळं आपोआप नीटनेटकंच होतं बघ. किती समाधान वाटतं म्हणून सांगू तुला.
1: हो, देवावर श्रद्धा भक्ती असली तरच हे सगळं करायला हुरूप वाटतो आणि शांती समाधानही मिळतं. हे तुझं अगदी बरोबर आहे बघ. आमचा गणपती 1.5 दिवसाचा असतो तरी सुद्धा किती छान वाटते. तुझ्या इतकी भक्ती मात्र माझी नाही आहे बघ.
2: आपल्या घरातल्या चालीरीतीप्रमाणेच आपण करायला पाहिजे ना. माहेरी असेपर्यंत माहेरची रीत समजायची, सासरी आल्यावर सासरची रीत करायची.
1: हो, नाहीतरी आपण माहेर म्हणजे आई वडील, भाऊ बहीण सगळ्यांनाच तर माहेरीत सोडून नवीन नाती जोडायला सासरी येतो ना. मग चालीरीती ही सासरच्याच करायला पाहिजेतच की. दादा, ताई, आईवजी, भाऊजी, वंशना, आता दादा ताई म्हणतोस ना आपण, आणि तसंच वागतोही. काय बरोबर ना?
2: होय ग, याला तर संसार म्हटला पाहिजे ना.
1: मंगल, तुमच्याकडे गणपती बसल्यावर मग 2 दिवसांनी गौरी पण येतात ना? खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत ग मी त्यांच्याबद्दल. कुणी म्हणत गणपतीची आई म्हणजे पार्वतीस माहेरपणाला येते, कुणी म्हणत त्या तर ज्येष्ठा आणि कनिष्ठा गणपतीच्या बहिणी माहेरपणाला येतात, कुणाकडं नुसते मुखवटे ताटात ठेवून त्यांची पूजा करतात, तर कुणाकडं संपूर्ण उभ्या 9 वारी नेसलेल्या दागिन्यांनी सजलेल्या गौरीच उभ्या करतात, आणि कुणाकडं नदीवरून किंवा विहिरीवरून 5 खडे कलशात घेऊन वर नारळ ठेवून त्यांची पूजा करतात. आणि हे सगळं कर्नाटक महाराष्ट्रातलंच बरं का. यावरूनच लक्षात येतं किती विविधता आहे आपल्या देशात आणि सगळ्या पूजा निसर्गाशी संबंधित अशा, पण प्रत्येक पूजेची तऱ्हा वेगळी. अशा असतात. यावर काय म्हणशील तू, आणि तुमच्याकडे यातली कुठली पद्धत आहे सांग की.
2: तू म्हणतेस ना ते बरोबर आहे, पण चतुर्थी झाल्यावर पंचमीला ऋषींची पंचमी म्हणजे ऋषींची पूजा केली जाते. ऋषी त्याला ऋषी पंचमी म्हणतो आपण. आपण त्याला त्याबद्दल काही माहिती सांगते.
1: अगं अगं थांब थांब, त्याच्या आधी तुझ्या नातीला उपयोगी माहिती आहे ती सांगते ऐक. म्हणजे तू फुलं पानं म्हणजे पत्री आणि त्यांचा उपयोग सांगितलास ना, तसंच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कशी आणि केव्हा झाली त्याबद्दल सांगते ऐक. आणि नातीला जाऊन सांग, तुझी नात आणखी खुश होईल बघ. तर या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893-94 सालादरम्यान झाली. कुणी केली? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात केली. 1800 साली अजून आपला भारत देश ब्रिटिशांच्या ताब्यातच होता, पण खूप जणांच्या मनात हे पारतंत्र्याचं जोखड आता फेकून द्यायला पाहिजे असे विचार यायला लागले होते. हळूहळू ब्रिटिशांविरुद्ध कुठं कुठं घातपात चळवळी वगैरे सुरू झालं होतं, पण सर्वसामान्य माणसांनाही उठाव करता येईल असं काही करायला पाहिजे, त्यासाठी सगळ्यांच्याच मनात आपण पारतंत्र्यात आहोत याबद्दलची चीड उत्पन्न व्हायला पाहिजे, त्यासाठी काय करावं असाही विचार इथले नेते करतच होते. त्यातलेच महाराष्ट्रातले अध्वर्यू राष्ट्रभक्तीने भारलेले असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ते एक वार्तापत्रही चालवत होतेच या विचारांचा प्रसार करण्यासाठी, केसरी नावाचं. त्यातूनच त्यांनी मग सर्वसामान्य जनतेला ब्रिटिशांच्या विरोधात एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी 1893-94 साधारण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात प्रथम पुण्यात केली. तेव्हापासून हा उत्सव सामाजिक आणि सांस्कृतिक पर्वाच्या रूपात साजरा केला जातो आहे. आणि पुण्यात जसा तो मोठ्या प्रमाणात धूमधडक्यात साजरा केला जातो ना, तसाच आपल्या बेळगावातही होतो. निष्ठेनं भक्तिभावानं सगळेजण या उत्सवात हिरिहिरीनं भाग घेतात. हे आमचं बेळगाव किती छान ना. हो, हे आमचं बेळगाव. गणपती बापा मोरया,
3: देवा हो देवा गणपती देवा, तुमसे बढकर कोण स्वामी, तुमसे बढकर कोण.
2: अगं एक राहिलंच बघ, सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात लोकमान्य टिळकांचा फोटो लावलेला असतोच, आणि या गणेशोत्सवाप्रमाणे धूमधडाक्यात आमच्या बेळगावात शिवजयंती पण साजरी केली जाते. हा हा उत्सव असा आहे की अबाल वृद्धांपासून मुली स्त्रिया एकमेकाच्या मदतीनं काही चांगलं करायचा प्रयत्नही करतात. आपणच त्यांना प्रोत्साहन द्यायला नको का?
1: अगदी बरोबर आहे बघ तुझं. बरं आता असं करूया, सखी पार्वती हरताळ का पूजन तर तू केलंच आहेस, आणि आता बाप्पा आपल्या घरी यायच्या वाटेवरच आहे. तर ऐक, मी पुराणातलीच गणपतीच्या जन्माची एक गोष्ट तुला आता सांगते.
2: हो चालेल की, सांग सांग.
1: सांगू? बर. तर तुझ्या कवितेत तू म्हणालीस तसं पार्वतीनं खडतर व्रत केलं आपल्याला आवडणाऱ्या शंभू महादेवांबरोबरच आपलं लग्न व्हावं म्हणून, आणि तिच्या तपश्चर्येला चांगलं फळ मिळून तिचं लग्न महादेवांशी झालं. मग कैलास पर्वतावर त्यांचा संसार सुरू झाला. एकदा काय झालं, महादेव काही कामानिमित्त बाहेर गेले होते. आत्ता येतील आत्ता येतील म्हणत त्यांना यायला बराच उशीर होऊ लागला, आणि पार्वतीला तर आंघोळीला जायचं होतं, दुसरं तर घरात कुणीच नव्हतं. काय करावं बरं आता असा तिला प्रश्न पडला. विचार करता करता तिला काहीतरी सुचलं, आणि तिनं आपल्याच अंगाला लावलेली हळद घाम अंगाचा मळ सगळं मातीत एकत्र कालवलं. कालवत असताना शंकर महादेवांची आठवण प्रार्थना केली, आणि त्या मातीच्या गोळ्यापासून एका छोट्या बाळाची मूर्ती तयार केली, आणि त्यात जीव ओतला, प्राण प्रतिष्ठा केली, आणि परत हात जोडून महादेवांची प्रार्थना केली. इकडं ते बाळ लगेच उठून उभं राहिलं आणि आपल्या मातेला वंदन करून म्हणालं, हे माते तुला माझा नमस्कार आहे, मी तुझ्यासाठी आता काय करू, काय आज्ञा आहे तुझी, असे त्याचे थोडेसे बोबडे बोबडे बोल ऐकून आणि बोलतानाचे ते विभ्रम बघून पार्वती देवी तर हारखूनच गेली आणि माझं गुणी बाळगते असं म्हणून त्याला उचलून मांडीवर घेतलं, त्याचे खूप लाड केले. मग म्हणाली, हे बघ बाळा गणेशा, माझं तू शहाणं बाळ आहेस की नाही, आता मी आंघोळीला चालले आहे, घरात आणि कुणीच नाही आहे, म्हणून माझी आंघोळ होईपर्यंत तू इथंच दारात उभा राहा, कुणालाही आत सोडू नकोस, ही घे दिव्य काठी, ही हातात घेऊनच उभा राहा, राहशील ना उभा मी परत येईपर्यंत. लगेच आपल्या गुणीबाळानं म्हणजे गणेशानं आईला सांगितलं, आई तू काही काळजी करू नकोस, निर्धास्तपणे आंघोळीला जा, तू परत येईपर्यंत मी कुणालाही आत येऊ देणार नाही. आणि हातात काठी घेऊन गणेश दारात उभा राहिला. पार्वती आंघोळीला गेली. इतक्यातच भगवान शंकरांचं आगमन झालं आणि ते घरात जाऊ लागले. त्यांना काही बाल गणेश दिसलाच नाही, पण गणेश सतर्क होता आणि त्यानं लगेच दारात काठी अडवी घातली आणि म्हणाला, कोणीही आत जाऊ शकत नाही, माझ्या आईची आज्ञा आहे, मी परत येईपर्यंत कुणालाही आत सोडायचं नाही अशी. मग शंकरांचं लग्न या छोटुकल्या बालगणेशाकडं गेलं. पण माझ्याच घरात जायला मला अडवणारा हा कोणाला, असं वाटून त्यांना गणेशाचा खूपच राग आला. त्यांनी लगेच आपल्या गणांना म्हणजे सेवकांना आज्ञा केली, अरे धरा रे त्याला आणि करा बाजूला. लगेच सेवक गण पुढे झाले. त्यांनी गणेशाला तिथून हलवायचा खूप प्रयत्न केला, पण छे गणेशाचं पायाचं एक बोट देखील ते तिथून हलवू शकले नाही. मग त्यांनी गणेशाबरोबर युद्ध पुकारलं तर त्याच्या हातातल्या काठीनंच त्यानं सगळ्यांना हतबल करून टाकलं. बाकीचे देवही तिथं आले होते, तेही काही करू शकले नाही. शंभू महादेवही हे सगळं पाहतच होते. बघता बघता त्यांचा रागाचा पारा खूपच वर गेला आणि कुणाला काही कळायच्या आत आपल्या त्रिशूळानं त्यांनी गणेशाचा शिरच्छेद केला. इतकं होईपर्यंत पार्वती देवीही बाहेर आली आणि समोरचं दृश्य बघून ती मोठ्यानं आक्रोश करू लागली. म्हणाली, नाथ तुम्ही हे काय केलं, आपल्याच मुलाचा शिरच्छेद केला आहे तुम्ही, आता त्याला परत जिवंत करेपर्यंत मी अन्न पाणी काही ग्रहण करणार नाही, काहीही करा पण आपल्या बाळाला जिवंत करा. हे ऐकताच महादेवांनाही रागाच्या भरात हे आपण काय केलं बरं असं वाटू लागलं. त्यांना खूपच पश्चाताप झाला. लगेच त्यांनी आपल्या गणांना आज्ञा केली, लगेच निघा आणि उत्तर दिशेकडे तोंड करून जो कोणी झोपलेला प्राणी प्रथम दिसेल त्याचं मस्तक कापून आणा. सेवकांना एक हत्ती दृष्टीस पडला, त्यांनी लगेच त्याचं मस्तक कापून आणून महादेवांना दिलं आणि महादेवांनीही ते लगेचच गणेशाच्या धडाला जोडलं आणि अशा रीतीने आणि एकदा गणेशाचा जन्म झाला. त्यामुळं नाकाच्या जागी सोंड, मोठे मोठे हालणारे कान, सोंडेच्या दोन्ही बाजूनं बाहेर आलेले दोन सुळे आणि तेजानं लुकलुकणारे डोळे, असं त्याचं रूप झालं. किती सुंदर साजीर गोजीर असंच ते रूप दिसत होतं. त्याची बुद्धी खूपच तल्लख होती आणि हुशारीही होतीच आणि या रूपाला बघून त्याचं नाव आता गजानन असं झालं. गजानना
3: श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया, गजानना श्री गणराया.
2: अगं उजू,
1: त्याचे युद्धातले इतक्या बाल वयातले कौशल्य आणि कामावरची निष्ठा एकाग्रता बघून महादेवांनी त्याला आपल्या गणांचा अधिपती म्हणून घोषित केले, म्हणून त्याचं नाव गणाधिपती गणपती असंही झालं. कुठल्याही पूजेचा अग्रपूजेचा मान गणपतीचाच असेल असा महादेवांनी त्याला वरही दिला. तो दिवस म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी, ज्या दिवशी आपण शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्तीला घरी आणून त्याची पूजा करतो. असे वाजत गाजत गणपती बाप्पा घरी आले. अगं तुझी कविता असेल ना यावरची, पण
2: त्यावर आहेच, त्यापेक्षा आणखीन एक आख्यायिका आहे. श्री गणपती आपण भाद्रपद महिन्यातच का आला आपले, आणि गणपती भाद्रपद महिन्यात आल्यानंतर त्यांची

0: पूजा कोणकोणत्या ठिकाणी करतात ती मी तुला गोष्ट सांगते. हा
1: सांग सांग.
0: गणपती कैलासवर शंकर पार्वती समवेत राहत होते. त्यांचा भाऊ कार्तिक स्वामी दख्खन मध्ये दक्षिणेस राहत होते. त्यावेळी गणपती आपल्या भावाला भेटण्यासाठी दख्खनला आले. भाद्रपद महिन्यातच आले हा ते. त्यावेळी येथील भक्तगणाने गणपतींना येथे 11 दिवस तरी राहावे अशी विनंती केली. विनंतीला मान देऊन गणपती येथे 11 दिवस राहिले. तेथील लोकांनी त्यांची पूजा अर्चा नैवेद्य दिला. भक्ती रसात संपूर्ण गाव तल्लीन झालं. अख्खो दख्खन हा दक्षिण दिशा पूर्ण. 11व्या दिवशी गणपती आपल्या कैलासावर जाऊ लागले. त्यावेळी येथील लोकांनी त्यांना विनंती केली, पुढच्या वर्षी लवकर यायलाच पाहिजे. तेव्हापासून बघ गणपती दरवर्षी येऊ लागतो आणि घरोघरी आपण गणपती आनंद चतुर्थीला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणतो ना. ही एक आख्यायिका आहे आणि ती तुला मी गोष्ट सांगितले आणि त्यावरून मला एक गणपतीची कविता आठवली ग. मी म्हणू का?
1: म्हण नक्की म्हण.
0: गणपती बाप्पा. जय जय गणपती बाप्पा, विश्वविनायका बुद्धिविधाता, सर्व सिद्धी फळदायिका, तुझे आठविता ध्यान मिळे परम समाधान, सगुण रूप तुझे सुलक्षणी भासे, परमानंदाने डोलत राहते, चिंतन करिता बुद्धीला ज्ञान मिळते, गुणवर्णन करता सरस्वती प्रसन्न होते, 14 विद्या 64 कला अवगत असणाऱ्या देव बाप्पाला माझा कोटी कोटी प्रणाम, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. कविता कशी वाटली ग?
1: छान लिहितीस ना तू अखरच. चला बाप्पा घरी तर आले, आता कुणाकडे 1.5 दिवस, कुणाकडे 5 दिवस, कुणाकडे 7 दिवस त्यांचा मुक्काम असेल. पूर्ण त्यांचं राहणं म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत 11 दिवस. बहुतेक सगळे सार्वजनिक गणपती अनंत चतुर्दशीला मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आपल्या घरी परत जायला निघतात. तुमच्याकडे पण 11 दिवस असतो ना गणपती?
0: 11 दिवस गणपती असतो बघ.
1: आता गणपती येऊन स्थानापन्न तर झाले आहेतच. त्यांची पूजा अर्चना सगळं व्यवस्थित सुरू आहे. उकडीच्या मोदकांचा नैवेद्य पण त्यांना दिला आहेच. तर आता आपण पंचमीकडं वळूया, ऋषी पंचमीकडं. बरोबर ना? सांग आता तुझी ऋषी पंचमी कशी असते ती आणि ऋषींची पूजा का कशी करायची तेही सांग.
0: बरं मी सांगते ऐक. हा ऋषी पंचमीचे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या दिवशी केले जाते. त्याची माहिती अशी आहे बघ. सकाळी शुद्ध स्नान करून मोठ मोठ भर तांदूळ किंवा धान्य घेऊन 8 मुठी ओळीने बाजूबाजूला पाटावर ठेवून पवित्र मंडळ करा. त्यावर एक एक सुपारी ठेवावी. सप्तर्षीच्या नावाने हे 7 मुठी तांदूळ त्यावर सुपारी पण आपण ठेवतो. त्या 7 ऋषींची नावे अनुक्रमे अशी आहेत बघ. 1 वशिष्ठ ऋषी, 2 विश्वामित्र, 3 कश्यप, 4 भारद्वाज, 5 अत्री, 6 जमदग्नी आणि 7 गौतम. कश्यप ऋषींची पत्नी अरुंधती हिच्या नावाने 8वी मूठ ठेवली जाते. गंगाजल तांब्याच्या तांब्यावर पांढरे वस्त्रही ठेवतात. मंत्र म्हणून पूजा करून नैवेद्य फलाहार ठेवावा. ब्रह्मदेवाच्या मानस पुत्रापासून यांची ऋषी मुलींची उत्पत्ती झाली ग. मानव जातीचे कल्याण करणारे, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करणारे आणि विश्वाचा समतोल राखणारे असे हे मोठे महान ऋषी यांना म्हणून मला त्या ऋषींना बघून त्यांची ऋषींची पूजा पाहून अत्यंत आनंदी होतो. आता बघ नागपंचमी दिवशी आपण काही चिरत नाही, कापत नाही, कोणतेही दृश्य कृत्य करत नाही.
1: बरोबर.
0: तसेच ऋषी पंचमीला बैलाने नांगरून अगवलेली भाजी त्या दिवशी आपण खात नाही. उपवासात स्वकष्टार्जित भाजी धान्य उपवासाचे पदार्थ खातो. ऋषींचे महत्व जप तप करून आपल्या भारतीय वासियांचे संरक्षण हे ऋषी करतात आणि आत्मशक्तीने कोरोनाच्या काळात तरी सांगते तुला कोरोना हा विषाणू आपल्या भारतात येत होता पण या ऋषी मुनींच्या जप तप यांच्यामुळे आपल्या देशात येणारा कोरोना यांनी धडपडून किंवा तो घाबरून पळून गेला आणि आपल्या हा विषाणू आपल्या भारतात येऊ शकला नाही. दिशाच त्यांनी बदलली. आम्ही भारतीयवासी कोरोनाच्या तडाख्यातून चांगलेच वाचलो. हा हेच महत्व बघ या ऋषी मुनींचं. त्यांचे किती ऋण फेडावे हे कळतच नाही बघ. या ऋषी पंचमीवरून मला ऋषींच्या बद्दल एक कविता सांगावीशी वाटते ग. ब्रह्मदेवा

0: च्या मानस पुत्रा, ऋषींची निर्मिती तू केलीस. ऋषी परंपरा राष्ट्राची निर्मिती ठरली. संस्कृतीचा पाया घातला, ईश्वरी ज्ञानही मिळाले. जगाचे कल्याण ऋषींनीच केले. आम्हा विज्ञानांच्या माध्यमातून पूर्ण प्रकाशित केले. स्वकष्टार्जित विशिष्ट भाजी, माठ, मुळा, मक्का, भेंडी, वाटाणे, पावटे, अळू, कारले, शेवगा याचाही नैवेद्य दाखविला. प्रतिकार क्षमता वाढ, वात पित्त कमी, पचनी हलके हे यामुळे आम्हाला कळले देखील बघ. अद्राने प्रेमाने ऋषीपंचमीचे व्रत आम्ही करतो असे हे आमचे ऋषी मुनी.
1: छान आहे ग तुझी ही पण कविता.
0: आवडली?
1: आवडलीच. बरं, ही माहिती सांगायलाच पाहिजे होती हं ऋषींची.
0: होय,
1: ऋषींनी मानवाच्या उत्कर्षासाठी इतकं काम करून ठेवलं आहे की त्यांची नावं असलेले सात तारे सप्तर्षी या नावानंच आपण ओळखतो आणि ते अढळपद असलेल्या ध्रुव ताऱ्याभोवतीच फिरत असतात. किती बरोबर आहे ना?
0: होय की ग, हे माझ्या लक्षातच आलं नाही ग.
1: अगं होतंय का कधी कधी असं, त्यात काय मोठं.
0: बरं आता तू ती कार्तिकेय आणि गणेशाची पृथ्वी प्रदक्षिणेची गोष्ट मला जरा सांगशील का?
1: होय का?
0: हो सांग की, छान आहे.
1: बरं सांगते की, कार्तिकेय आणि गजाननाची पृथ्वी प्रदक्षिण अशी ती गोष्ट आहे. एके दिवशी शंकर पार्वती आपल्या दोघा मुलांच्या लीला बघत कैलासावर बसले होते. आपल्या या खोडकर पण हुशार बुद्धिमान मुलांकडे बघून दोघांनाही त्यांचं खूप कौतुक वाटत होतं. तितक्यात शंकर देवांच्या मनात आलं, आपली मुलं आपली बुद्धी कौशल्य कसं वापरतात, शक्तीचा कुठं आणि केव्हा वापर करतात याची परीक्षा आपण घ्यायला पाहिजे. लगेच त्यांनी दोघांनाही आपल्या जवळ बोलावलं आणि सांगितलं, बाळांनो मी आता तुमच्या बुद्धी चातुर्याची परीक्षा घेणार आहे, तुम्हाला आवडेल का? दोघांनाही लगेच हो म्हटलं आणि विचारलं काय करायला पाहिजे त्यासाठी. शंकर भगवान म्हणाले, तुम्ही दोघांनीही पृथ्वी प्रदक्षिणा करून इथंच परत यायचं आणि सांगायचं कशी प्रदक्षिणा केली तुम्ही ते सांगायचं. चालेल, हो सगळं असं दोघंही असं म्हणाले. लगेच महादेव म्हणाले, चला तर मग, हो शिया तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. 1 2 3 लगेचच गडबडीतच आपल्या माता पित्यांना नमस्कार करून कार्तिकेय निघाला सुद्धा, पण आपला गणोबा सावकाश आई वडिलांजवळ आला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, मला आशीर्वाद द्या. दोघांनीही त्याला आशीर्वाद दिला आणि यशस्वी भव असं म्हणाले. गणेशाला खूप छान वाटलं आणि तो आरामात परत हात जोडूनच आपल्या माता पित्यांच्या भोवतीच फिरायला लागला. अशी त्यानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि परत दोघांच्या समोर येऊन नमस्कार करून म्हणाला, झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण. लगेच दोघांनीही विचारले, अरे तू तर इथंच आहेस आणि पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली म्हणतोस, कसं काय सांगशील का? लगेच गजानन म्हणाला, हो सांगतो ना, ही माझी माता पार्वती देवी हिनं मला आपलाच मोळ घाम आणि माती यापासून जन्म दिला, म्हणजे तीच तर आहे ना पृथ्वी माता. आणि तुम्ही तर माझे पिता आहात, लहान मुलांचं सगळं विश्व तर आपल्या माता पित्यांच्या चरणाशीच असतं, म्हणून मी तुम्हाला दोघांना मिळून एक प्रदक्षिणा घातली. अशा रीतीनं माझी पृथ्वी प्रदक्षिणा मी पूर्ण केली आहे, म्हणून मला आता काही वरदान द्या. शंकर पार्वती दोघंही त्याच्या या बुद्धिचातुर्यानं प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या गणेशाला भरभरून आशीर्वाद दिले. गजाननाची ही हुशारी आणि जिथं शक्ती लावायला पाहिजे तिथंच शक्तीचा प्रयोग करायचा आणि एखादं कठीण काम युक्तीनं सहज सोपं करून टाकायचं, उगाचच त्या कामात वेळ आणि शक्ती वाया घालवायची नाही, हेच त्यानं आपल्या कृतीतून दाखवून दिलं आणि त्याच्यावर त्याचे माता पिता प्रसन्न झाले. त्यालाच आपण बुद्धीचे देवता म्हणतो. काय म्हणतेस, कशी वाटली कथा?
0: छानच आहे ग तुझी कथा, मला फारच आवडली बघ. किती छान छान कथा आहेत ग तुझ्याकडे.
1: हो ग आहेत, तुझ्याकडे पण आहेतच की कविता आहेत.
0: आता आपण काय करूया, तू परंपरेने आपली तरी ही गोष्ट चाललेली आहे, कथा चाललेली आहे, त्यामध्ये आता गणपती तर बसले, आले कोण? ज्येष्ठ गौरी. कोण आली बरं? ज्येष्ठ गौरी.
1: बर बर, आता तू ज्येष्ठा गौरीची
0: गोष्ट सांगते ना. हो
1: कशी कर,

0: करता काय काय करता
1: सांगते ना तुला सगळं व्यवस्थित सांगते आणि त्यावर मी कविता पण केली आहे ती पण म्हणून दाखवू का तुला
0: दाखव दाखव
1: ज्येष्ठा गौरी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठा देवीचे पूजन केले जाते अखंड सौभाग्य मागणीसाठी पूजा केली जाते विविध कुटुंबातील कुमारिका सुवासिनी महिला शुद्ध पानवठ्यावर जाऊन नक्षीकाम कलशावर करून गौर भरली जाते कलशाला हळद कुंकू आठ बाजूला बोटे उमटविले जातात पैशाचे नाणे सुपारी अक्षदा अंबुत्या हळदीची पाने
0: म्हणजे काय गो
1: अगो पाच डहाळ्या आंब्याच्या आपण सगळ्याचा वापरतो ना पूजेला सत्यनारायणाला गणपतीला
0: हा
1: कलशावरती आत घालतो ना हळदीची पाने बांबूची लहान काठी पेरूचे पान पाच खडे कलशात घालतात गौर अप्रतिम सुंदर सजविली जाते मणी मंगळसूत्र हिरव्या बांगड्या दागिने घालून कुमारिकेच्या डोक्यावर ठेवून गौराईचे गीत गात गौर सोन्याच्या पावलांनी आली ग गौर चांदीच्या पावलांनी आली ग असे म्हणून गौरीचा महिमा कळतात आणि गौर बसवतात
0: बर आता तुझी कविता
1: कविता म्हणते ना ज्येष्ठा गौरी सौभाग्य महिला निघाल्या पानवठ्यावर सोबत कुमारी कन्या ठुमकत ठुमकत नक्षीदार कलश घेऊन कलश भरला पाण्याने घातली सुपारी नाणं अक्षदा पाच खडे टाकूनी पाच आंबुत्या हळदी पाने कलश सजविला गौरी फुलानी कुमारिकेच्या डोईवर ठेविला कलश ग पायी वाजती पैंजन ऋणझुन ऋणझुन ऋणझुन चालिल्या ग तारी औक्षण झाले टाळ मृदुंग शंख यांचा नादही झाला सोन्याच्या पावलांनी गौराई आली चांदीच्या पावलांनी गौराई आली असे गीत सुरू झाले उत्साहस्फूर्तीने गौरीला बाप्पाच्या बाजूलाही बसविले झिम्मा फुगडी खेळ खेळता घागरी फुंकू लागले भक्तिभावाने पंचपक्वाने नैवेद्यास ठेवली खास नैवेद्य आल्या पाल्याची भाजी भाकरही दिली दिव्याच्या प्रकाशात झगमग झगमग गौर आनंदी झाली प्रसन्न होऊनी आशीर्वाद देऊनी भक्ती रसात डुबली सर्वत्र आनंदी आनंद झाला सर्वत्र आनंदी आनंद झाला अशी माझी कविता आवडली का ग तुला
0: हो ग खूपच छान आहे अग हो तर ही तर खूपच महत्वाची गोष्ट कथा आहे ऐक तुला आणखीन एक गोष्ट
1: सांग
0: कुणाची म्हटलंस तर गणपतीचीच गोष्ट आहे खरं लेखनिक गणपतीची गोष्ट आहे लेखनिक गणपती महर्षी व्यास ऋषींचा महर्षी व्यास मुनींनी महाभारताची रचना केली अशा या महाभारताचे लिखाण करण्यासाठी त्यांना एका बुद्धिमान लेखनिकाची गरज होती त्यांनी ब्रह्मदेवाच्या सहाय्याने श्री गणेशाची प्रार्थना केली गणपतीने त्यांची विनंती मान्य केली पण एक अट घातली मी मध्ये मध्ये न थांबता सलग लिहित जाईन तुम्ही जर सांगताना थांबलात तर मी तिथेच थांबून निघून जाईन महर्षी व्यासांनी अट मान्य केली पण त्यांनीही एक अट घातली महर्षी म्हणाले तुम्ही प्रत्येक श्लोक त्याचा अर्थ समजून उमजून मगच लिहिला पाहिजे त्यानंतरच मी पुढचा श्लोक सांगेन श्री गणेशांनीही ते मान्य केले आणि त्यांची जुगलबंदी सुरू झाली जेव्हा व्यासांना थोडी विश्रांती विचार करायला सवड हवी असे तेव्हा ते खूप गुंतागुंतीचा कठीण असा श्लोक सांगत त्याचा अर्थ नीट समजून घेऊन गणेशाचं लेखन होईपर्यंत त्यांचा पुढचा श्लोक तयार झालेला पुढं अशी ही एक कथा आहे की लिहिता लिहिता गणेशाची लेखणीच मोडली मग व्यासांची अट मोडू नये म्हणून गणेशानं आपला एक सुळा दात मोडून काढला आणि पुढचं लेखन त्या दाताने पूर्ण केलं त्यामुळं त्याचं एक नाव एकदंत असंही पडलं आहे असं म्हणतात की अशा प्रकारे अखंड 3 वर्ष महर्षी व्यासांचं सांगणं आणि गणेशाचं लिखाण सुरू राहिलं आणि महाभारत हा संपूर्ण मानवजातीच्या गुंतागुंतीच्या भावनांनी भरलेला नातेसंबंधांचा विध्वंस करणाऱ्या जिद्दी हट्टी राजांचा मानवजातीचं कल्याण चिंतणाऱ्या श्रीकृष्ण आणि पांडवांचा राज्यासाठी एकमेकात अटीतटीनं लढणाऱ्या सगळ्या सोयऱ्यांचा काय नाही या ग्रंथात असा हा ग्रंथ महाभारत व्यासांनी सांगून गणाधीशानं लेखनिक म्हणून सिद्ध केला गणेशाने लेखन केलं नसतं तर महाभारत लिहून झालंच नसतं अशी

0: ही आपल्या बुद्धिदेवतेची कथा, विघ्नहर्त्याची कथा। चल आपण आता त्याची पूजा करून आरती करून आपल्या या गप्पा इथंच थांबूया।
1: आता ही आरती आपण म्हणणार आहे ना रामदास स्वामींची, सगळा भारतभर रामदास स्वामींची हीच आरती पहिली म्हटली जाते। ही आपली आहे सुखकर्ता दुःखहर्ता, म्हणूया
0: विघ्नाची।

हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. उज्ज्वला काकडे आणि मंगला हेबाळकर यांनी सादर केलेल्या कथा आपण ऐकल्या. काही कविताही त्यामध्ये होत्या. गणपती बाप्पांची ही सुंदर कथा ऐकताना आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते. बुद्धी, श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर मात करता येते. गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की आपल्या सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर होऊ देत आणि घरामध्ये सुखशांती, आरोग्य आणि समृद्धी नांदू दे. याच मंगलमय प्रार्थनेसह आजच्या या गणपती विशेष कार्यक्रमाला मनीषा विराम देतीये. पुन्हा भेटूया एका नव्या कार्यक्रमात नव्या विषयासह. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. नमस्कार.

0: मुंबईमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना, सक्सेस स्ट्रॅटेजी.
1: KLE डॉक्टर प्रभाकर कोरे आस्पत्रीय KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी. स्टेट ऑफ द आर्ट IVF फैसिलिटी ओंदिगे रिप्रोडक्टिव मेडिसिन क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी एंड्रोलॉजी एंडोस्कोपी गळिगे एक्सक्लूसिव OPD 3D लैप्रोस्कोपी हागू हिस्ट्रोस्कोपी ई एल्ला सेवेगळ जोतेगे नुरित तज्ञ वैद्यर तंड KLE IVF सेंटर बेळगावियल्ली लभ्य. हेच्चिन माहितिगागी संपर्किसि KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी OPD नंबर 97 शरावति सेकंड फ्लोर KLE डॉक्टर प्रभाकर ಕರ್ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255530 ಮತ್ತು 0831247377 ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.
0: नमस्कार, आप सुन रहे वेणु धोनी 90.4 FM KLE कनसु. और आज के इस विशेष प्रोग्राम में मनीषा आपका स्वागत करती है. आज हम नीलम लोहार को सुनने जा रहे हैं जो KLE श्री BMK आयुर्वेदा महाविद्यालय के अंतिम वर्ष की छात्रा और लेडीज रिप्रेजेंटेटिव है. गणेशोत्सव KLE श्री BMK आयुर्वेदा कॉलेज में कैसे मनाया जाता है इसके बारे में वो हमें बताएंगी. तो चलिए ज्यादा समय ना गंवाते कार्यक्रम शुरू करते हैं. आप सुनते रहना वेणु धोनी 90.4 FM KLE कनसु.
2: नमस्कार बेळगावी, अ व्हेरी जॉयफुल गणेशोत्सवाच्या शुभेच्छा टू एव्हरीवन लिसनिंग अक्रॉस.

0: सर्व कार्येषु सर्वदा। आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभ संध्याकाळ। मी संस्कृती चोपडे, द्वितीय वर्ष BMS केली युनिव्हर्सिटी श्री BMK आयुर्वेद महाविद्यालय बेलगावी ची विद्यार्थिनी आपल्याशी संवाद साधत आहे। भारत हा सण उत्सवाचा देश आहे आणि प्रत्येक सण आपल्या जीवनाला नवीन ऊर्जा, नवा उत्साह आणि नवे संस्कार देऊन जातो। अशाच आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि आराध्य देवताच्या आगमनाचा सोहळा म्हणजेच श्री गणेश उत्सव। तर माझ्या आजच्या सादरीकरणाचा विषय आहे गणपती बाप्पाचे आगमन, भक्ती, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारी। भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे अधिपती आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जातात। त्यामुळे भारत कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात श्री गणेश उत्सवाच्या पूजेने करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे। पूर्वी गणेश उत्सव हा प्रत्येक घरात कौटुंबिक स्वरूपात अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जात असे, परंतु या उत्सवाला समाज जागृतीचे आणि राष्ट्रप्रेमाचे स्वरूप प्राप्त झाले ते सन 1893 मध्ये महान स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि यांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले। ब्रिटिश सत्तेच्या काळात लोकांना एकत्र येण्यावर अनेक निर्बंध होते। अशा वेळी गणेश उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्व जाती, धर्म आणि वर्गातील लोकांना एकत्र आणले। तर असे या उत्सवातून राष्ट्रीय एकमत्ता, स्वदेश प्रेम आणि स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत झाली। तर श्रोते हो, एक प्रश्न तुम्हा सर्वांना विचारावासे वाटतो, गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे नेमके काय? केवळ मूर्तीची स्थापना की आपल्या घरात आणि मनात सद्बुद्धी, संस्कार आणि आनंदाचे स्वागत? आणखी एक विचार करा, ढोल ताशांचा निनाद, गणपती बाप्पा मोरया चा जयघोष आणि भक्तांच्या चेहऱ्यावरचे आनंद अश्रू, हीच तर आपल्या संस्कृतीची खरी ओळख नाही का? लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या उत्सवात मनापासून सहभागी होतो। घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात, फुलांनी सजावट केली जाते, आरतीचे सूर घुमतात आणि वातावरण मंगलमय बनते। पण भक्ती म्हणजे केवळ आरती आणि नैवेद्य असतो का? नक्कीच नाही। खरी भक्ती म्हणजे स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, इतरांच्या शांततेचा आदर करणे आणि समाजासाठी जबाबदारीने वागणे। चला तर मग आपण स्वतःलाच विचारूया, आपला गणेश उत्सव पर्यावरण पूर्वक आहे का? आपण प्लास्टिकचा वापर टाळतो का? आपल्या उत्सवामुळे इतरांना त्रास तर होत नाही ना? आपण आपल्या पुढच्या पिढीला संस्कृती सोबत चांगले संस्कारही देत आहोत का? कारण आपल्या संस्कृतीचे सौंदर्य केवळ परंपरेत नाही तर त्या परंपरेला जपणाऱ्या आपल्या वृत्तीत आहे। तर चला यंदा आपण सर्वजण असा संकल्प करूया, भक्तीत श्रद्धा, संस्कृतीत अभिमान आणि उत्सवात जबाबदारी। तर शेवटी जाताना चार ओळी मंगल आगमनासाठी। मंगल आगमन, फुलांनी सजली प्रत्येक वाट, बाप्पांच्या स्वागताची लागली चाहूल खास, मोदकाचा सुगंध, आरतीचा स्वर, आनंदाने भरून गेले प्रत्येक घर, भक्ती सोबत निसर्गही जपूया, प्रेमाने उत्सव साजरा करूया, स्वच्छता, संस्कार आणि पर्यावरण हेच असो बाप्पांचे खरे वंदन। मयुरेश्वर पासून महागणपती पर्यंत अष्टविनायकांचे पावन आशीर्वाद। पुणे नगरीच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मंगल कृपादृष्टी। मुंबईच्या लालबागच्या राजेचे अखंड संरक्षण आणि विघ्नहर्ता श्री गणेशाची कृपा आपल्या प्रत्येक स्वप्नाला नवीन दिशा, प्रत्येक प्रयत्नाला यश आणि प्रत्येक जीवनाला मंगलमय स्पर्श देव, हीच माझी प्रार्थना। निरोप घेण्यापूर्वी एकच प्रश्न, यंदा बाप्पा आपल्या घरी येतील पण परत जाताना त्यांच्या मुखावर समाधानाचे स्मित असेल का? ते म्हणतील का, माझ्या भक्तांनी केवळ माझे स्वागत केले नाही तर माझे संस्कारही आपल्या जीवनात उतरवले? या एकच प्रश्नाचे उत्तर आपण प्रत्येकाने आपल्या कृतीतून या वर्षी द्यायचे आहे। याच मंगलमय विचारांसह गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। धन्यवाद।
1: नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा, आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

0: ये था आज का विशेष प्रोग्राम जो आप केडी बनोदोनी 90.4 एफएम पे सुन रहे थे। हमारे साथ थी के वैष्णवी और संस्कृति चोपड़े जो कि बीएमएस की छात्रा है केली श्री बीएमके आयुर्वेदा कॉलेज और हॉस्पिटल की। कैसा था आज का एपिसोड जरूर बताएगा, नंबर है 9019904904। ये है केली बनोदोनी 90.4 एफएम की प्रस्तुति। नमस्कार। आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल। तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे। एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या। काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा। तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या। NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध। सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत। मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in। अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस नेहरू नगर बेळगावी। फोन नंबर 08312444444 एक्सटेन्शन 4327।
1: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ
2: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
1: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
1: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್ ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ
2: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ
1: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312552500 ಮತ್ತು 2473777 ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡಯಲ್ 1099
2: ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केली सोसाइटीज डॉक्टर प्रभाकर कोरे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल क्योर फॉर ऑल हेल्थ रिलेटेड प्रॉब्लम्स एक्सपीरियंस डॉक्टर्स एंड अल्ट्रा मॉडर्न फैसिलिटीज के साथ केली सोसाइटीज डॉक्टर प्रभाकर कोरे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर नेहरू नगर बेलागावी कॉल 08312473777
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

नमस्कार नमस्कार नमस्कार ना खेलता इधर आवे ने दोनी ये तो 90.4 FM के एल ई कनाडा सुबह बाल गांव भी है मट्ट मतलब रेडियो केंद्र है नेमंद की नाना मंजुनाथ पे आठ मियास नहीं इधर है ये तो निमा प्रीतिया कार्यक्रमा हंसे हनुनु कार्यक्रमा नगु तम्मा जीवन दली वहाँ मुख्य मागी रुते आठ मियास नहीं इधर है वन दो स्ट्रेसफुल वातावरण दली ಸ್ವಲ್ಪ ನಗು ಬೇಕೇ ಬೇಕು ನೋಡಿ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಗ್ತಾ ಇದ್ರೆ ಉತ್ತಮ ಔಷಧಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕಾರಣ ಇಲ್ಲದೆ ನಕ್ಕಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಔಷಧಿ ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಿಂಗಾಗಿದೆ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसुआच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. गणेश चतुर्थीचा आजचा हा दिवस आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रोतेव विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि बुद्धिसमृद्धीचे दैवत असलेल्या श्री गणरायाच्या आगमनाने वातावरण भक्तिमय झालेले आहे. आजच्या विशेष कार्यक्रमातून आपण ऐकणार आहोत श्री

0: गणपतीची सुंदर आणि प्रेरणादायी कथा. गणपती बाप्पांच्या जन्माची कथा, त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि पराक्रमाची कथा, तसेच भक्तांच्या मनातील गणरायाविषयीची श्रद्धा आणि भक्ती सांगणारे काही सुंदर प्रसंग. आणि हे आपल्या समोर सादर करतायत उज्ज्वला काकडे आणि मंगला हेबाळकर. चला तर मग जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाची सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी उज्ज्वला काकडे आणि माझ्याबरोबर आहे माझी मैत्रीण मंगल हेबाळकर, जी छान छान कथा आणि कविता इथं वेणुध्वनीवर एका पाठोपाठ एक सादर करते आहे. आज मात्र आम्ही दोघी मिळून गौरीच्या, गणपतीच्या पुराण काळातल्या गोष्टी आपल्यासमोर सध्याच्या भाषेत गप्पा मारत मारत सांगायला आलो आहोत. बघा, तुम्हाला आवडते का? तर ऐका, गौरी गणपती किंवा गणपती गौरी काही म्हटलं तरी सारखंच नाही का? होय, असं वाटतंय खरं, पण आईचा, स्त्रीचा मान आधी ना. आणि गौरी म्हणजे पार्वती, ही तर आपल्या बाप्पाची आई, त्यामुळं आधी गौरी आणि मग गणपती असं म्हणत असावेत बहुतेक. हो ना ग मंगल?
2: हो.
1: ए, तू काहीतरी सांगत होतीस ना, हरताळ का, सखी पार्वती वगैरे. सांग सांग, आपण ही आधी आईचा मान राखूया. चल सुरू कर तुझी सखी पार्वतीची गोष्ट.
2: हो, सांगते आई. ही धार्मिक कथा आहे. पर्वतराजा हिमालयाची उपवर मुलगी पार्वती हिचा विवाह राजाने श्री विष्णूशी करून देण्याचे नारद मुनींच्या सल्ल्याने ठरविले. पार्वतीने आपल्या आई वडिलांच्या कडे शिवाशीच विवाह करण्याचा हट्ट धरला. ते पार्वतीच्या वडिलांना अजिबात मान्य नव्हते. ते खूप क्रोधित झाले आणि म्हणाले, तो स्मशानात राहून प्रेताची राख अंगाला फासणारा आणि त्याच ठिकाणी कायम वास्तव्यास असणारा रानटी, नाही नाही, मुळीच नाही, मी याच्याशी तुझा विवाह कदापि करून देणार नाही. पार्वतीने शंकराला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी तप केले, पूजा अर्चा केली, खडतर व्रत केले, आपल्या मैत्रिणींकडून वडिलांना निरोपी पाठविला. माझा विवाह विष्णूशी केल्यास मी प्राण त्याग करेन. आणि आपल्या सखी समेत ती घरातून निघून गेली. शिवलिंगाची पूजा केली, दिवसभर कडकडीत उपवास केला, जागरण केले. शिवशंभू प्रसन्न झाले, पार्वतीच्या विनंतीस मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. व मंगल सावधान, अशी आख्यायिका आहे. तसा पती आपल्या सर्वांना मिळो हो मैत्रिणीनो. आणि शिव पार्वतीचा विवाह संपन्न झाला, त्या प्रित्यर्थ हरतालिका पूजन केले जाते. यावरून मी एक कविता केली आहे ग.
1: हो हो,
2: म्हणू का?
1: म्हण म्हण, नक्की म्हण.
2: पार्वतीच्या तपाने व्रताने शिवशंकर प्रसन्न होऊन वरमाला घातली श्रीदेवीवरी. सख्यानी मिळून दिली पार्वती महादेवांची, गौरी शिवरायांची जोडी जमली, शिवाची पत्नी महेश्वरी झाली, सर्वोच्च देवता महादेवी ओळखू लागली, देवी आदिशक्तीचे पूजन झाले, हरतालिके स्नान नाम होऊ लागले, कडप उपवास फलाहार नैवेद्य दिला, स्तुतिपद कथा वाचन होऊ लागले. जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञान दीप कळिके.
1: ए मंगल, तुला एक गम्मत सांगू का?
2: अग सांग की, ऐकतेच आहे मी.
1: अग, आमचं लग्न ना तिथीनी हरताळकेच्या दिवशीच झालं बघ.
2: अगो बाई, हो का? म्हणजे तुमचा लक्ष्मीनारायणचा जोडा नाही म्हणायचा?
1: मग
2: अग, हरतालिके दिवशी तुमचं लग्न झालं ना, म्हणजे भोळा शंकर जसा पार्वती देवीला पावला तसाच तुलाही पावला, म्हणजे तुमचा शंकर पार्वतीचा जोडा ना.
1: होय काय, असं होय, तसं म्हटलं तरी चालतंयच.
2: ए तू, ए तू लहान असल्यापासून हरतालिकेचा कडक उपवास करत होतीस का ग?
1: हो, अगदी चौथी पाचवी तासापासूनच करत होते. तेव्हा भोळासाम नवरा म्हणजे काय हे काही कळत नव्हतं म्हणा, पण काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं आणि चांगलं आपण करतो आहोत असं वाटायचं. म्हणून मी उपास करायला सुरुवात केली. त्याचं फळ मात्र मला आपसुकच मिळालं बघ.
2: होय की ग, खरंच छान आहे. खरंच ग, तुमचा जोडा किती छान आहे, शंकर पार्वतीचाच बघ. अगं तुला एक विचारते, तुमचं लग्न हरतालिके दिवशी झालं का? तू लहान असल्यापासून उपवास करत होतीस, म्हणजे तुझ्या लग्नाच्या दिवशी तुझा उपवास होता की काय?
1: होय, उपवास होता, पण त्या दिवशी सगळ्यांनी मिळून मोडायला लावला. नंतर परत बरीच वर्षे मी उपवास करत होते. हल्ली मात्र जमत नाही बघ, भूक आवरतच नाही ग, असं व्हायला लागल्यावर म्हणून मग सोडून दिला. अग, आपण सखी पार्वती वगैरे गोष्टी, तुझ्या कविता इकडच वळलो की एकदम. पण आता मला सांग, झाली का तुमची गौरी

0: गणपतीची तयारी? तुमचा 10 दिवसाचा गणपती ना, कसं कसं काय काय करता ग? आधी संपूर्ण घर स्वच्छतेपासून सुरुवात असते ना तुमची?
1: होय, आता श्रावण संपला, भाद्रपद आला, गणपती बाप्पांचं आगमन होणार म्हणून घराची रंगरंगोटी सुरू झाली. त्याच्या आधी घर स्वच्छताही झाली. मखर नक्षीची बागेत आरासही झाली. देवाची भांडी, फुलवाती, वाती, वस्त्र यांची पूर्व तयारी झाली. अंगणही सजवलं. बागेतील दुर्वा, फुले, पत्री यांची सांगड झाली. अगं, माझी नाती फुले पत्री तोडण्यास बरोबर होतीच. बागेतील पत्रीमध्ये दुर्वा, आघाडा, हळदीची पाने, तुळस मी खुडत होते. तेव्हाच नातीने विचारलं, आजी गणपतीला दुर्वा का घालतात ग? मी थोडक्यात सांगितलं. बाप्पा एकदा प्रचंड रागावले. बाप्पांचा काही केला राग आवरेना बघ. त्यांचा राग थंड करण्यासाठी त्यांच्या माथ्यावर दुर्वांची जुडी ठेवली, पोटावरही दुर्वा ठेवल्या आणि थोड्याच वेळात त्यांचा राग शांत झाला. त्यांचा राग पळूनही गेला. म्हणजे दुर्वा या अतिशय थंड असतात. थंडाईने त्यांना शांत होते. बेलपत्री, शमी याचाही तोच गुण आहे. तुळस मात्र फक्त या दिवशीच गणपतीला वाहतात. ह, जंतुनाशक प्रतिकार शक्तीने भरलेली आहे ना तुळस, म्हणून केवढा बघ किती सुगंधी वास देतो. तसा औषधीही आहे हा तो. याचा अत्तरही बनवितात. फुलांमध्ये लाल जास्वंदी, लाल रंगाची फुले वाहतात. त्याला ती प्रिय आहेत ना, रक्तवर्ण असतो ना. आघाडा पाण्यात घालून स्नान करतात. त्वचेवरील पुरळ डाग यामुळे निघून जातात. हळदीचं पान, जंतुनाशक असा संपूर्ण निसर्ग औषधी वनस्पतीने भरलेला आहे बघ. तसं प्रत्येक निसर्गातील पान, फूल, वृक्ष आपलं आरोग्य निरोगी ठेवतात. असे आपले प्रत्येक सण या सर्व मूल्यांची जाणीव करून ठेवली जातात. नात खूपच खूप झाली ग. आणि पाहता पाहता फुलांची मोठी परडी कशी भरून निघाली कळलंच नाही बघ. आजी आणि आम्ही दोघीही आनंदाने घरात शिरलो.
0: कामाला लागलो. 10 दिवस रोज एक प्रसाद, दोन्ही वेळेला आरती, पूजा, मध्येच एक दिवस सत्यनारायण पूजा, गौरीचं आगमन, एकात एक किती काय काय असतं ना तुमचं. आणि सगळं सुंदर, छान, नेटकं असं करायचं. अवघड वाटतंय ग खूपच हल्लीच्या जगात.
1: अगं काय नाही, देवावर श्रद्धा भक्ती असली की सगळं आपोआप नीट नेटकंच होतं बघ. किती समाधान वाटतं म्हणून सांगू तुला.
0: हो, देवावर श्रद्धा भक्ती असली तरच हे सगळं करायला हुरूप वाटतो आणि शांती समाधानही मिळतं. हे तुझं अगदी बरोबर आहे बघ. आमचा गणपती 1.5 दिवसाचा असतो तरी सुद्धा किती छान वाटते. तुझ्या इतकी भक्ती मात्र माझी नाही आहे बघ.
1: आपल्या घरातल्या चालीरीती प्रमाणेच आपण करायला पाहिजे ना. माहेरी असेपर्यंत माहेरची रीत समजायची, सासरी आल्यावर सासरची रीत करायची.
0: हो, नाहीतरी आपण माहेर म्हणजे आई वडील, भाऊ बहीण सगळ्यांनाच तर माहेरीत सोडून नवीन नाती जोडायला सासरी येतो ना. मग चालीरीती ही सासरच्याच करायला पाहिजेतच की. दादा, ताई, आईवजी, भाऊजी वंशांना जाता दादा ताई म्हणतोस ना आपण आणि तसंच वागतोही. काय बरोबर ना?
1: होय ग, याला तर संसार म्हटला पाहिजे ना.
0: मंगल, तुमच्याकडे गणपती बसल्यावर मग 2 दिवसांनी गौरी पण येतात ना? खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत ग मी त्यांच्याबद्दल. कुणी म्हणतं गणपतीची आई म्हणजे पार्वतीस माहेरपणाला येते, कुणी म्हणतं त्या तर ज्येष्ठा आणि कनिष्ठा गणपतीच्या बहिणी माहेरपणाला येतात, कुणाकडं नुसते मुखवटे ताटात ठेवून त्यांची पूजा करतात, तर कुणाकडं संपूर्ण उभ्या 9 वारी नेसलेल्या दागिन्यांनी सजलेल्या गौरीच उभ्या करतात, आणि कुणाकडं नदीवरून किंवा विहिरीवरून 5 खडे कलशात घेऊन वर नारळ ठेवून त्यांची पूजा करतात. आणि हे सगळं कर्नाटक महाराष्ट्रातलंच बरं का. यावरूनच लक्षात येतं किती विविधता आहे आपल्या देशात आणि सगळ्या पूजा निसर्गाशी संबंधित अशा, पण प्रत्येक पूजेची तऱ्हा वेगळी अशा असतात. यावर काय म्हणशील तू आणि तुमच्याकडे यातली कुठली पद्धत आहे सांग की.
1: तू म्हणतेस ना ते बरोबर आहे, पण चतुर्थी झाल्यावर पंचमीला ऋषींची पंचमी म्हणजे ऋषींची पूजा केली जाते. ऋषी त्याला ऋषी पंचमी म्हणतो आपण. आपण त्याला त्याबद्दल काही माहिती सांगते.
0: अगं थांब थांब, त्याच्या आधी तुझ्या नातीला उपयोगी माहिती आहे ती सांगते ऐक. म्हणजे तू फुलं, पानं म्हणजे पत्री आणि त्यांचा उपयोग सांगितलास ना, तसंच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कशी आणि केव्हा झाली त्याबद्दल सांगते ऐक. आणि नातीला जाऊन सांग.

0: तुझी नात आणखी खुश होईल बघ. तर या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893-94 साला दरम्यान झाली. कुणी केली? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात केली. 1800 साली अजून आपला भारत देश ब्रिटिशांच्या ताब्यातच होता, पण खूप जणांच्या मनात हे पारतंत्र्याचं जोखड आता फेकून द्यायला पाहिजे असे विचार यायला लागले होते. हळूहळू ब्रिटिशांविरुद्ध कुठं कुठं घातपात चळवळी वगैरे सुरू झालं होतं, पण सर्वसामान्य माणसांनाही उठाव करता येईल असं काही करायला पाहिजे, त्यासाठी सगळ्यांच्याच मनात आपण पारतंत्र्यात आहोत याबद्दलची चीड उत्पन्न व्हायला पाहिजे, त्यासाठी काय करावं असाही विचार इथले नेते करतच होते. त्यातलेच महाराष्ट्रातले अध्वर्यु राष्ट्रभक्तीने भारलेले असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ते एक वार्तापत्रही चालवत होतेच या विचारांचा प्रसार करण्यासाठी, केसरी नावाचं. त्यातूनच त्यांनी मग सर्वसामान्य जनतेला ब्रिटिशांच्या विरोधात एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी 1893-94 साधारण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात प्रथम पुण्यात केली. तेव्हापासून हा उत्सव सामाजिक आणि सांस्कृतिक पर्वाच्या रूपात साजरा केला जातो आहे. आणि पुण्यात जसा तो मोठ्या प्रमाणात धूमधडक्यात साजरा केला जातो ना, तसाच आपल्या बेळगावातही होतो. निष्ठेनं भक्तिभावानं सगळेजण या उत्सवात हिरिहिरीनं भाग घेतात. हे आमचं बेळगाव किती छान ना. हो, हे आमचं बेळगाव. गणपती बापा मोरया,
1: देवा हो देवा गणपती देवा, तुमसे बढकर कोण स्वामी, तुमसे बढकर कोण.
2: अगं एक राहिलंच बघ, सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात लोकमान्य टिळकांचा फोटो लावलेला असतोच, आणि या गणेशोत्सवाप्रमाणे धूमधडाक्यात आमच्या बेळगावात शिवजयंती पण साजरी केली जाते. हा हा उत्सव असा आहे की आबाल वृद्धांपासून मुली स्त्रिया एकमेकाच्या मदतीनं काही चांगलं करायचा प्रयत्नही करतात. आपणच त्यांना प्रोत्साहन द्यायला नको का?
0: अगदी बरोबर आहे बघ तुझं. बरं, आता असं करूया, सखी पार्वती हरता का पूजन तर तू केलंच आहेस, आणि आता बाप्पा आपल्या घरी यायच्या वाटेवरच आहे. तर ऐक, मी पुराणातलीच गणपतीच्या जन्माची एक गोष्ट तुला आता सांगते.
2: हो चालेल की, सांग सांग.
0: सांगू? बर. तर तुझ्या कवितेत तू म्हणालीस तसं पार्वतीनं खडतर व्रत केलं आपल्याला आवडणाऱ्या शंभू महादेवांबरोबरच आपलं लग्न व्हावं म्हणून, आणि तिच्या तपश्चर्येला चांगलं फळ मिळून तिचं लग्न महादेवांशी झालं. मग कैलास पर्वतावर त्यांचा संसार सुरू झाला. एकदा काय झालं, महादेव काही कामानिमित्त बाहेर गेले होते. आत्ता येतील आत्ता येतील म्हणत त्यांना यायला बराच उशीर होऊ लागला, आणि पार्वतीला तर आंघोळीला जायचं होतं. दुसरं तर घरात कुणीच नव्हतं. काय करावं बरं आता, असा तिला प्रश्न पडला. विचार करता करता तिला काहीतरी सुचलं, आणि तिनं आपल्याच अंगाला लावलेली हळद घाम अंगाचा मळ सगळं मातीत एकत्र कालवलं. कालवत असताना शंकर महादेवांची आठवण प्रार्थना केली, आणि त्या मातीच्या गोळ्यापासून एका छोट्या बाळाची मूर्ती तयार केली, आणि त्यात जीव ओतला, प्राण प्रतिष्ठा केली, आणि परत हात जोडून महादेवांची प्रार्थना केली. इकडं ते बाळ लगेच उठून उभं राहिलं आणि आपल्या मातेला वंदन करून म्हणालं, हे माते, तुला माझा नमस्कार आहे. मी तुझ्यासाठी आता काय करू, काय आज्ञा आहे तुझी, असे त्याचे थोडेसे बोबडे बोबडे बोल ऐकून आणि बोलतानाचे ते विभ्रम बघून पार्वती देवी तर हारखूनच गेली, आणि माझं गुणी बाळगते असं म्हणून त्याला उचलून मांडीवर घेतलं, त्याचे खूप लाड केले. मग म्हणाली, हे बघ बाळा गणेशा, माझं तू शहाणं बाळ आहेस की नाही, आता मी आंघोळीला चालले आहे, घरात आणि कुणीच नाहीये, म्हणून माझी आंघोळ होईपर्यंत तू इथंच दारात उभा राहा, कुणालाही आत सोडू नकोस. ही घे दिव्य काठी, ही हातात घेऊनच उभा राहा. राहशील ना उभा मी परत येईपर्यंत? लगेच आपल्या गुणीबाळानं म्हणजे गणेशानं आईला सांगितलं, आई तू काही काळजी करू नकोस, निर्धास्तपणे आंघोळीला जा, तू परत येईपर्यंत मी कुणालाही आत येऊ देणार नाही. आणि हातात काठी घेऊन गणेश दारात उभा राहिला. पार्वती आंघोळ

0: पूर्णीला गेली. इतक्यातच भगवान शंकरांचं आगमन झालं आणि ते घरात जाऊ लागले. त्यांना काही बाल गणेश दिसलाच नाही, पण गणेश सतर्क होता आणि त्यानं लगेच दारात काठी अडवी घातली आणि म्हणाला, कोणीही आत जाऊ शकत नाही, माझ्या आईची आज्ञा आहे, मी परत येईपर्यंत कुणालाही आत सोडायचं नाही अशी. मग शंकरांचं लग्न या छोटुकल्या बालगणेशाकडं गेलं. पण माझ्याच घरात जायला मला अडवणारा हा कोणाला असं वाटून त्यांना गणेशाचा खूपच राग आला. त्यांनी लगेच आपल्या गणांना म्हणजे सेवकांना आज्ञा केली, अरे धरा रे त्याला आणि करा बाजूला. लगेच सेवक गण पुढे झाले. त्यांनी गणेशाला तिथून हलवायचा खूप प्रयत्न केला, पण छे, गणेशाचं पायाचं एक बोट देखील ते तिथून हलवू शकले नाहीत. मग त्यांनी गणेशाबरोबर युद्ध पुकारलं तर त्याच्या हातातल्या काठीनंच त्यानं सगळ्यांना हतबल करून टाकलं. बाकीचे देवही तिथं आले होते, तेही काही करू शकले नाही. शंभू महादेवही हे सगळं पाहतच होते. बघता बघता त्यांचा रागाचा पारा खूपच वर गेला आणि कुणाला काही कळायच्या आत आपल्या त्रिशूळानं त्यांनी गणेशाचा शिरच्छेद केला. इतकं होईपर्यंत पार्वती देवीही बाहेर आली आणि समोरचं दृश्य बघून ती मोठ्यानं आक्रोश करू लागली. म्हणाली, नाथ तुम्ही हे काय केलं, आपल्याच मुलाचा शिरच्छेद केला आहे तुम्ही, आता त्याला परत जिवंत करेपर्यंत मी अन्न पाणी काही ग्रहण करणार नाही, काहीही करा पण आपल्या बाळाला जिवंत करा. हे ऐकताच महादेवांनाही रागाच्या भरात हे आपण काय केलं बरं असं वाटू लागलं. त्यांना खूपच पश्चाताप झाला. लगेच त्यांनी आपल्या गणांना आज्ञा केली, लगेच निघा आणि उत्तर दिशेकडं तोंड करून जो कोणी झोपलेला प्राणी प्रथम दिसेल त्याचं मस्तक कापून आणा. सेवकांना एक हत्ती दृष्टीस पडला. त्यांनी लगेच त्याचं मस्तक कापून आणून महादेवांना दिलं आणि महादेवांनीही ते लगेचच गणेशाच्या धडाला जोडलं आणि अशा रीतीने आणि एकदा गणेशाचा जन्म झाला. त्यामुळं नाकाच्या जागी सोंड, मोठे मोठे हालणारे कान, सोंडेच्या दोन्ही बाजूनं बाहेर आलेले दोन सुळे आणि तेजानं लुकलुकणारे डोळे असं त्याचं रूप झालं. किती सुंदर साजीरं गोजीरं असंच ते रूप दिसत होतं. त्याची बुद्धी खूपच तल्लक होती आणि हुशारीही होतीच आणि या रूपाला बघून त्याचं नाव आता गजानन असं झालं. गजानना
1: श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया, गजानना श्री गणराया.
2: अगं उजू,
0: त्याचे युद्धातले इतक्या बाल वयातले कौशल्य आणि कामावरची निष्ठा एकाग्रता बघून महादेवांनी त्याला आपल्या गणांचा अधिपती म्हणून घोषित केले. म्हणून त्याचं नाव गणाधिपती गणपती असंही झालं. कुठल्याही पूजेचा अग्रपूजेचा मान गणपतीचाच असेल असा महादेवांनी त्याला वरही दिला. तो दिवस म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी, ज्या दिवशी आपण शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्तीला घरी आणून त्याची पूजा करतो. असे वाजत गाजत गणपती बाप्पा घरी आले. अगं तुझी कविता असेल ना यावरची, पण
2: त्यावर आहेच, त्यापेक्षा आणखीन एक आख्यायिका आहे. श्री गणपती आपण भाद्रपद महिन्यातच का आला आपले, आणि गणपती भाद्रपद महिन्यात आल्यानंतर त्यांची पूजा कोण कोणत्या ठिकाणी करतात ती मी तुला गोष्ट सांगते. हा
0: सांग.
2: गणपती कैलासवर शंकर पार्वती समवेत राहत होते. त्यांचा भाऊ कार्तिक स्वामी दख्खन मध्ये दक्षिणेस राहत होते. त्यावेळी गणपती आपल्या भावाला भेटण्यासाठी दख्खनला आले. भाद्रपद महिन्यातच आले हा ते. त्यावेळी येथील भक्तगणाने गणपतींना येथे 11 दिवस तरी राहावे अशी विनंती केली. विनंतीला मान देऊन गणपती येथे 11 दिवस राहिले. तेथील लोकांनी त्यांची पूजा अर्चा नैवेद्य दिला. भक्तिरसात संपूर्ण गाव तल्लीन झालं. अख्खो दख्खन, हा दक्षिण दिशा पूर्ण. 11व्या दिवशी गणपती आपल्या कैलासावर जाऊ लागले. त्यावेळी येथील लोकांनी त्यांना विनंती केली, पुढच्या वर्षी लवकर यायलाच पाहिजे, तेव्हापासून बघ गणपती दरवर्षी येऊ लागतो आणि घरोघरी आपण गणपती आनंद चतुर्थीला गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या

0: जे म्हणतो ना की एक आख्यायिका आहे आणि ती तुला मी गोष्ट सांगितले आणि त्यावरून मला एक गणपतीची कविता आठवली ग, मी म्हणू का?
1: म्हण म्हण, नक्की म्हण.
0: गणपती बाप्पा. जय जय गणपती बाप्पा, विश्वविनायका बुद्धी विधाता, सर्व सिद्धी फळदायिका, तुझे आठविता ध्यान मिळे परम समाधान, सगुण रूप तुझे सुलक्षणी भासे, परमानंदाने डोलत राहते, चिंतन करिता बुद्धीला ज्ञान मिळते, गुणवर्णन करता सरस्वती प्रसन्न होते, 14 विद्या 64 कला अवगत असणाऱ्या देव बाप्पाला माझा कोटी कोटी प्रणाम. मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. कविता कशी वाटली ग?
1: छान लिहितीस ना तू अखरच. चला बाप्पा घरी तर आले, आता कुणाकडे 1.5 दिवस, कुणाकडे 5 दिवस, कुणाकडे 7 दिवस त्यांचा मुक्काम असेल. पूर्ण त्यांचं राहणं म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत 11 दिवस. बहुतेक सगळे सार्वजनिक गणपती अनंत चतुर्दशीला मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आपल्या घरी परत जायला निघतात. तुमच्याकडे पण 11 दिवस असतो ना गणपती?
0: 11 दिवस गणपती असतो बघ.
1: आता गणपती येऊन स्थानापन्न तर झाले आहेतच, त्यांची पूजा अर्चना सगळं व्यवस्थित सुरू आहे, उकडीच्या मोदकांचा नैवेद्य पण त्यांना दिला आहेच. तर आता आपण पंचमीकडे वळूया, ऋषी पंचमीकडे. बरोबर ना? सांग आता तुझी ऋषी पंचमी कशी असते ती, आणि ऋषींची पूजा का कशी करायची तेही सांग.
0: बरं मी सांगते ऐक. हा, ऋषी पंचमीचे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या दिवशी केले जाते. त्याची माहिती अशी आहे बघ, सकाळी शुद्ध स्नान करून मोठ मोठ भर तांदूळ किंवा धान्य घेऊन 8 मुठी ओळीने बाजूबाजूला पाटावर ठेवून पवित्र मंडळ करा. त्यावर एक एक सुपारी ठेवावी. सप्तर्षीच्या नावाने हे 7 मुठी तांदूळ, त्यावर सुपारी पण आपण ठेवतो. त्या 7 ऋषींची नावे अनुक्रमे अशी आहेत बघ, 1 वसिष्ठ ऋषी, 2 विश्वामित्र, 3 कश्यप, 4 भारद्वाज, 5 अत्री, 6 जमदग्नी आणि 7 गौतम. कश्यप ऋषींची पत्नी अरुंधती हिच्या नावाने 8वी मूठ ठेवली जाते. गंगाजल तांब्याच्या तांब्यावर पांढरे वस्त्रही ठेवतात. मंत्र म्हणून पूजा करून नैवेद्य फलाहार ठेवावा. ब्रह्मदेवाच्या मानस पुत्रापासून यांची ऋषी मुलींची उत्पत्ती झाली ग. मानव जातीचे कल्याण करणारे, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करणारे आणि विश्वाचा समतोल राखणारे असे हे मोठे महान ऋषी यांना. म्हणून मला त्या ऋषींना बघून, त्यांची ऋषींची पूजा पाहून अत्यंत आनंदी होतो. आता बघ, नागपंचमी दिवशी आपण काही चिरत नाही, कापत नाही, कोणतेही दृश्यकृत्य करत नाही. तसेच ऋषी पंचमीला बैलाने नांगरून अगवलेली भाजी त्या दिवशी आपण खात नाही. उपवासात स्वकष्टार्जित भाजी धान्य उपवासाचे पदार्थ खातो. ऋषींचे महत्व जप तप करून आपल्या भारतीय वासियांचे संरक्षण हे ऋषी करतात. आणि आत्मशक्तीने कोरोनाच्या काळात, तरी सांगते तुला, कोरोना हा विषाणू आपल्या भारतात येत होता, पण या ऋषी मुनींच्या जप तप यांच्यामुळे आपल्या देशात येणारा कोरोना यांनी धडपडून किंवा तो घाबरून पळून गेला आणि आपल्या हा विषाणू आपल्या भारतात येऊ शकला नाही. दिशाच त्यांनी बदलली. आम्ही भारतीयवासी कोरोनाच्या तडाख्यातून चांगलेच वाचलो. हा, हेच महत्व बघ या ऋषी मुनींचं. त्यांचे किती ऋण फेडावेत हे कळतच नाही बघ. या ऋषी पंचमीवरून मला ऋषींच्या बद्दल एक कविता सांगावीशी वाटते ग. ब्रह्मदेवाच्या मानस पुत्रा, ऋषींची निर्मिती तू केलीस. ऋषी परंपरा राष्ट्राची निर्मिती ठरली. संस्कृतीचा पाया घातला, ईश्वरी ज्ञानही मिळाले. जगाचे कल्याण ऋषींनीच केले. आम्हा विज्ञानांच्या माध्यमातून पूर्ण प्रकाशित केले. स्वकष्टार्जित विशिष्ट भाजी, माठ मुळा मक्का भेंडी वाटाणे पावटे अळू कारले शेवगा याचाही नैवेद्य दाखविला. प्रतिकार क्षमता वाढ, वात पित्त कमी, पचनी हलके हे यामुळे आम्हाला कळले देखील बघ. अद्राने प्रेमाने ऋषी पंचमीचे व्रत आम्ही करतो असे हे आमचे ऋषी मुनी.
1: छान आहे ग तुझी ही पण कविता.
0: आवडली?
1: आवडलीच. बर, ही माहिती सांगायलाच पाहिजे होती हा ऋषींची.
0: हो,
1: ऋषींनी मानवाच्या उत्कर्षासाठी इतकं काम करून ठेवलं आहे की त्यांची नावं असलेले 7 तारे, सप्तर्षी या नावानंच आपण ओळखतो, आणि ते अढळपद असलेल्या ध्रुवताऱ्याभोवतीच फिरत असतात.

0: ती बरोबर आहे ना?
1: होय की ग, हे माझ्या लक्षातच आलं नाही ग.
0: अगं होतंय का कधी कधी असं, त्यात काय मोठं.
1: बरं आता तू ती कार्तिकेय आणि गणेशाची पृथ्वी प्रदक्षिणेची गोष्ट मला जरा सांगशील का?
0: होय का?
1: हो सांग की, छान आहे.
0: बरं सांगते की, कार्तिकेय आणि गजाननाची पृथ्वी प्रदक्षिण अशी ती गोष्ट आहे. एके दिवशी शंकर पार्वती आपल्या दोघा मुलांच्या लीला बघत कैलासावर बसले होते. आपल्या या खोडकर पण हुशार बुद्धिमान मुलांकडे बघून दोघांनाही त्यांचं खूप कौतुक वाटत होतं. तितक्यात शंकर देवांच्या मनात आलं, आपली मुलं आपली बुद्धी कौशल्य कसं वापरतात, शक्तीचा कुठं आणि केव्हा वापर करतात याची परीक्षा आपण घ्यायला पाहिजे. लगेच त्यांनी दोघांनाही आपल्या जवळ बोलावलं आणि सांगितलं, बाळांनो मी आता तुमच्या बुद्धी चातुर्याची परीक्षा घेणार आहे, तुम्हाला आवडेल का? दोघांनाही लगेच हो म्हटलं आणि विचारलं, काय करायला पाहिजे त्यासाठी? शंकर भगवान म्हणाले, तुम्ही दोघांनीही पृथ्वी प्रदक्षिणा करून इथंच परत यायचं आणि सांगायचं कशी प्रदक्षिणा केली तुम्ही ते सांगायचं. चालेल? हो, सगळं असं दोघंही असं म्हणाले. लगेच महादेव म्हणाले, चला तर मग, होशियार, तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. 1, 2, 3. लगेचच गडबडीतच आपल्या माता पित्यांना नमस्कार करून कार्तिकेय निघाला सुद्धा, पण आपला गणोबा सावकाश आई वडिलांजवळ आला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, मला आशीर्वाद द्या. दोघांनीही त्याला आशीर्वाद दिला आणि यशस्वी भव असं म्हणाले. गणेशाला खूप छान वाटलं आणि तो आरामात परत हात जोडूनच आपल्या माता पित्यांच्या भोवतीच फिरायला लागला. अशी त्यानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि परत दोघांच्या समोर येऊन नमस्कार करून म्हणाला, झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण. लगेच दोघांनीही विचारलं, अरे तू तर इथंच आहेस आणि पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली म्हणतोस, कसं काय, सांगशील का? लगेच गजानन म्हणाला, हो सांगतो ना, ही माझी माता पार्वती देवी हिनं मला आपलाच मोळ घाम आणि माती यापासून जन्म दिला, म्हणजे तीच तर आहे ना पृथ्वी माता. आणि तुम्ही तर माझे पिता आहात, लहान मुलांचं सगळं विश्व तर आपल्या माता पित्यांच्या चरणाशीच असतं, म्हणून मी तुम्हाला दोघांना मिळून एक प्रदक्षिणा घातली. अशा रीतीनं माझी पृथ्वी प्रदक्षिणा मी पूर्ण केली आहे, म्हणून मला आता काही वरदान द्या. शंकर पार्वती दोघंही त्याच्या या बुद्धिचातुर्यानं प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या गणेशाला भरभरून आशीर्वाद दिले. गजाननाची ही हुशारी आणि जिथं शक्ती लावायला पाहिजे तिथंच शक्तीचा प्रयोग करायचा आणि एखादं कठीण काम युक्तीनं सहज सोपं करून टाकायचं, उगाचच त्या कामात वेळ आणि शक्ती वाया घालवायची नाही, हेच त्यानं आपल्या कृतीतून दाखवून दिलं आणि त्याच्यावर त्याचे माता पिता प्रसन्न झाले. त्यालाच आपण बुद्धीचे देवता म्हणतो. काय म्हणतेस, कशी वाटली कथा?
1: छानच आहे ग तुझी कथा, मला फारच आवडली बघ. किती छान छान कथा आहेत ग तुझ्याकडे.
0: हो ग आहेत, तुझ्याकडे पण आहेतच की, कविता आहेत.
1: आता आपण काय करूया, तू परंपरेने आपली तरी ही गोष्ट चाललेली आहे, कथा चाललेली आहे, त्यामध्ये आता गणपती तर बसले, आले कोण, ज्येष्ठ गौरी. कोण आली बरं? ज्येष्ठ गौरी.
0: बरोबर, आता तू ज्येष्ठा गौरीची
1: गोष्ट सांगते ना? हो.
0: कशी करता, काय काय करता?
1: सांगते ना तुला सगळं व्यवस्थित सांगते आणि त्यावर मी कविता पण केली आहे, ती पण म्हणून दाखवू का तुला?
0: दाखव दाखव.
1: ज्येष्ठा गौरी. भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठा देवीचे पूजन केले जाते. अखंड सौभाग्य मागणीसाठी पूजा केली जाते. विविध कुटुंबातील कुमारिका, सुवासिनी, महिला शुद्ध पाणवठ्यावर जाऊन नक्षीकाम कलशावर करून गौर भरले जाते. कलशाला हळद कुंकू, 8 बाजूला बोटे उमटविले जातात. पैशाचे नाणे, सुपारी, अक्षदा, अंबुत्या, हळदीची पाने,
0: म्हणजे काय गो?
1: अगो 5 डहाळ्या आंब्याच्या. आपण सगळ्याचा वापरतो ना पूजेला, सत्यनारायणाला, गणपतीला.
0: हा,
1: कलशावरती आत घालतो ना. हळदीची पाने, बांबूची लहान काठी, पेरूचे पान, 5 खडे कलशात घालतात. गौर अप्रतिम सुंदर सजविली जाते. मणी, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, दागिने घालून कुमारिकेच्या डोक्यावर ठेवून गौराळीचे गीत गात गौर सोन्याच्या पावलांनी आली ग, गौर चांदीच्या पावलांनी आली ग असे म्हणून गौरीचा महिमा कळतात आणि गौर बसवतात.
0: बर, आता तुझी कविता
1: कविता म्हणते ना. ज्येष्ठा गौरी सौभाग्य महिला निघाल्या पानवठ्यावर, सोबत कुमारी कन्या ठुमकत ठुमकत नक्षीदार कलश घेऊन, कलश भरला पाण्याने घातली सुपारी नाणं अक्षदा पाच खडे टाकूनी, पाच आंबुत्या हळदी पाने कलश सजविला गौरी फुलानी, कुमारिकेच्या डोईवर ठेविला कलश ग पायी वाजती पैंजन ऋणझुन ऋणझुन ऋणझुनो चालिल्या ग, तारी औक्षण झाले टाळ मृदुंग शंख यांचा नादही झाला, सोन्याच्या पावलांनी गौराई आली चांदीच्या पावलांनी गौराई आली असे गीत सुरू झाले. उत्साहस्फूर्तीने गौरीला बाप्पाच्या बाजूलाही बसविले, झिम्मा फुगडी खेळ खेळता घागरी फुंकू लागले, भक्तिभावाने पंचपक्वाने नैवेद्यास ठेवली खास नैवेद्य, आल्या पाल्याची भाजी भाकरही दिली, दिव्याच्या प्रकाशात झगमग झगमग गौर आनंदी झाली, प्रसन्न होऊनी आशीर्वाद देऊनी भक्ती रसात डुबली, सर्वत्र आनंदी आनंद झाला, सर्वत्र आनंदी आनंद झाला, अशी माझी कविता. आवडली का ग तुला?
0: हो ग, खूपच छान आहे अगं. हो तर ही तर खूपच महत्वाची गोष्ट कथा आहे. ऐक, तुला आणखीन एक गोष्ट
1: सांग.
0: कुणाची म्हटलंस तर गणपतीचीच गोष्ट आहे. खरं लेखनिक गणपतीची गोष्ट आहे. लेखनिक गणपती महर्षी व्यास ऋषींचा. महर्षी व्यास मुनींनी महाभारताची रचना केली. अशा या महाभारताचे लिखाण करण्यासाठी त्यांना एका बुद्धिमान लेखनिकाची गरज होती. त्यांनी ब्रह्मदेवाच्या सहाय्याने श्री गणेशाची प्रार्थना केली. गणपतीने त्यांची विनंती मान्य केली, पण एक अट घातली. मी मध्ये मध्ये न थांबता सलग लिहिली पण एक अट घातली मी मध्ये मध्ये न थांबता सलग लिहित जाईल. तुम्ही जर सांगताना थांबलात तर मी तिथेच थांबून निघून जाईल. महर्षी व्यासांनी अट मान्य केली, पण त्यांनीही एक अट घातली. महर्षी म्हणाले, तुम्ही प्रत्येक श्लोक त्याचा अर्थ समजून उमजून मगच लिहिला पाहिजे, त्यानंतरच मी पुढचा श्लोक सांगेन. श्री गणेशांनीही ते मान्य केले आणि त्यांची जुगलबंदी सुरू झाली. जेव्हा व्यासांना थोडी विश्रांती विचार करायला सवड हवी असे तेव्हा ते खूप गुंतागुंतीचा कठीण असा श्लोक सांगत त्याचा अर्थ नीट समजून घेऊन गणेशाचं लेखन होईपर्यंत त्यांचा पुढचा श्लोक तयार झालेला. पुढे अशी ही एक कथा आहे की लिहिता लिहिता गणेशाची लेखणीच मोडली. मग व्यासांची अट मोडू नये म्हणून गणेशानं आपला एक सुळा दात मोडून काढला आणि पुढचं लेखन त्या दाताने पूर्ण केलं. त्यामुळं त्याचं एक नाव एकदंत असंही पडलं आहे. असं म्हणतात की अशा प्रकारे अखंड 3 वर्ष महर्षी व्यासांचं सांगणं आणि गणेशाचं लिखाण सुरू राहिलं आणि महाभारत हा संपूर्ण मानवजातीच्या गुंतागुंतीच्या भावनांनी भरलेला नातेसंबंधांचा विध्वंस करणाऱ्या जिद्दी हट्टी राजांचा मानवजातीचं कल्याण चिंतणाऱ्या श्रीकृष्ण आणि पांडवांचा राज्यासाठी एकमेकात अट्टीतट्टीनं लढणाऱ्या सगळ्या सोयऱ्यांचा काय नाही या ग्रंथात, असा हा ग्रंथ महाभारत व्यासांनी सांगून गणाधीशानं लेखनिक म्हणून सिद्ध केला. गणेशाने लेखन केलं नसतं तर महाभारत लिहून झालंच नसतं अशी ही आपल्या बुद्धिदेवतेची कथा, विघ्नहर्त्याची कथा. चल आपण आता त्याची पूजा करून आरती करून आपल्या या गप्पा इथंच थांबूया.
1: आता ही आरती आपण रामदास स्वामींची.
2: वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू पे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
3: IMD predicts heavy rain and thunderstorm for several districts across Gujarat today. Ganesh Chaturthi being celebrated across the country today with great devotion, pomp and gaiety. And in US Open tennis, Germany's Alexander Zverev wins men's singles title, beating American Ben Shelton. BRICS leaders have stressed

जेली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे

कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालीये. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056488.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASA कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

ओळींमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

9072120 आणि 9071000074। आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल। तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे। NIST कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या। काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइट

0: माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365. ಕಂಪನಿಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿ ಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಕಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.

गणपती बाप्पा पुढच्या वर्षी, अरे गणपती बाप्पा।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे

0: ज्यादा सोचने की जरूरत से ज्यादा चिंता करने की इस आदत से छुटकारा पाने के लिए हमको हमारी बुद्धि या विवेक से काम करना पड़ेगा। आज के समाज के अंदर और आज के इस आधुनिक दौर के अंदर हर कोई व्यक्ति अपनी कमाई के लिए, अपने जीवन यापन करने के लिए एवं ऊंचाइयों को चूमने के लिए निरंतर मेहनत करते रहते हैं, और इसी मेहनत के दौर वो ये भूल जाते हैं कि उनका जो संयम है उनकी बुद्धि से जा चुका है। वो एक मशीन की तरह आखिर में काम कार्य करने लगते हैं जो उनके स्वास्थ्य के भी प्रतिकूल है। वो स्वास्थ्य शारीरिक हो या मानसिक स्वास्थ्य हो, दोनों के लिए वो प्रतिकूल है। हमको ये चाहिए कि हम अपनी बुद्धि से सजगता से योग आदि का अभ्यास करके अपनी बुद्धि पर नियंत्रण करें, जिससे कि हम मानसिक रूप से भी स्वस्थ रह सकें। आयुर्वेद के अंदर स्वस्थ की परिभाषा केवल शारीरिक स्वस्थता तक सीमित नहीं है। आयुर्वेद की दुनिया के अंदर और आयुर्वेद हम सभी को यह संदेश देता है कि स्वास्थ्य शारीरिक और मानसिक दोनों भावों से व्यक्ति का स्वस्थ होना होता है। आज WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन की हेल्थ की डेफिनेशन के अंदर भी वो हर एक व्यक्ति से फिजिकल और उनकी मेंटल स्टेट के बेस के ऊपर ही उनको स्वस्थ है या नहीं है इस बात की प्रमाणिकता देते हैं। हम सभी को गणपति बप्पा से ये सारे शिक्षाएं हमको अपने जीवन के अंदर अपनानी चाहिए, जिससे हम हमारे जीवन के अंदर हो रही बहुत सारी समस्याएं जो हमारे पास समाधान नहीं है या जो हमारे कंट्रोल के बाहर है, उन सब का समाधान हम कर सकते हैं। और आयुर्वेद में सबसे बड़ा जो सुख माना गया है वो आरोग्य को माना गया है। अगर व्यक्ति आरोग्य है, अगर व्यक्ति स्वस्थ है, तो वो सबसे ज़्यादा सुखी है, वो सबसे ज़्यादा प्रसन्न है, वो सबसे ज़्यादा खुश है। मेरी आप सभी के लिए शुभकामनाएं, और मैं भगवान से गणपति बप्पा से प्रार्थना करता हूँ कि वो आप सभी के स्वास्थ्य को बनाए रखें और आप सभी ये सीख अपने जीवन के अंदर अपनाएं और खुश रहें, स्वस्थ रहें और हमेशा आगे बढ़ते रहें। नमस्कार।
1: ये था आज का विशेष प्रोग्राम जो आप केली वेणुधोनी 90.4 FM पे सुन रहे थे। भूपेंद्र शेर भी हमारे साथ थे जो केली श्री BM के आयुर्वेदा महाविद्यालय के अंतिम वर्ष के विद्यार्थी हैं। गणपति और अध्यात्म से आयुर्वेदा तक ये उनका विषय था। कैसा था आज का एपिसोड जरूर बताएगा। नंबर है 9019904904। ये है केली वेणुधोनी 90.4 FM की प्रस्तुति। नमस्कार। आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ॲलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।
2: ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆ ಕಾಹೇರ್ ಅಡಿಯಲ್ಲಿರುವ ಸ್ಕೂಲ್ ಆಫ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಹೆಲ್ತ್ ನಿಂದ ಆಸಕ್ತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಆಹ್ವಾನ, ಭವಿಷ್ಯದ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ನಾಯಕರಾಗಲು ನಮ್ಮ ಸಂಯೋಜಿತ BPH ಮತ್ತು MPH 5 ವರ್ಷಗಳ ಕೋರ್ಸ್ಗೆ ಇಂದೇ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿ. ಅರ್ಹತೆಗಳು ಸೈನ್ಸ್, ಕಾಮರ್ಸ್ ಅಥವಾ ಆರ್ಟ್ಸ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ PUC ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬಹುದು. ಡಿಪ್ಲೊಮಾ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರಿಗೆ ಲ್ಯಾಟ್ರಲ್ ಎಂಟ್ರಿ ಮೂಲಕ ನೇರವಾಗಿ 2ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶವಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಯಾವುದೇ ಪದವಿ ಮುಗಿಸಿದವರು 2 ವರ್ಷಗಳ MPH ಕೋರ್ಸ್ಗೆ ನೇರವಾಗಿ ಸೇರಬಹುದು. ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು: NAC+ ಗ್ರೇಡ್, ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮತ್ತು ಅತ್ಯುತ್ತಮ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು. ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಪರಿಣಿತ ಬೋಧಕರಿಂದ ನೇರ ತರಬೇತಿ ಮತ್ತು ಸಮುದಾಯ ಭಾಗವಹಿಸುವಿಕೆ. ಕಾಹೇರ್ ಹೆಲ್ತ್ ಡೆಮೋಗ್ರಾಫಿಕ್ ಸರ್ವೆಲೆನ್ಸ್ ಸೈಟ್ HDSS ಪ್ರಾಯೋಗಿಕ ಅನುಭವ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಹಭಾಗಿತ್ವ ಅಮೆರಿಕದ ಥಾಮಸ್ ಜೆಫರ್ಸನ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ USA, ಯುಮಿಯಾ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ PHFI, ಕ್ಯಾಂಪಲ್ ಸೌತ್ ಏಷ್ಯಾ ಮುಂತಾದ ಜಾಗತಿಕ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಒಡಂಬಿಕೆ. NIH ICMR ಮತ್ತು ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾದ UNSW ನಂತಹ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಧನ ಸಹಾಯ ಪಡೆದ ಸಂಶೋಧನಾ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವ ಅವಕಾಶ. ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಗಳು: ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಪಾರ ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಗಳು ಲಭ್ಯ. ಇಂದೇ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿ. ಆನ್ಲೈನ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು kaher.edu.in ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ವಿಳಾಸ ಕಾಹೇರ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312444444, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಸಂಖ್ಯೆ 4327.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: नमस्कार, आप सुन रहे वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आज के इस विशेष प्रोग्राम में मनीष आपका स्वागत करती है। अभी हम सुनने जा रहे हैं ऐश्वर्या कर्नाड़े को, जो KLE श्री BMK आयुर्वेदा महाविद्यालय की अंतिम वर्ष की छात्रा है। उनसे हम गणेश चतुर्थी की परंपरा और आयुर्वेद उसके बारे में सुनेंगे। तो चलिए कार्यक्रम शुरू करते। आप सुनते रहे वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू।
1: शुक्लाम्बरम धरम देवम शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्न उपशांतये। शुभ्र वस्त्र धारण केलेल्या चंद्राप्रमाणे गौरवर्ण असलेल्या चतुर्भुज आणि प्रसन्नमुख देवाचे ध्यान केल्याने सर्व विघ्न शांत होतात। नमस्कार, मी ऐश्वर्या हरिश्चंद्र कर्नाळे, KLE श्री BMK आयुर्वेद महाविद्यालय शहापूर बेळगावी येथील फायनल इयर BMS स्टुडंट। आयुर्वेदाच्या ज्ञानाचा अभ्यास करत असणाऱ्या आपल्या संस्कृतीतील प्रत्येक परंपरेमागे दडलेला अर्थ नव्याने अनुभवायला मिळतो। आज गणेश उत्सव 2026 निमित्ताने एक आयुर्वेद विद्यार्थिनी म्हणून गणरायाच्या उत्सवातील परंपरा, त्यांचे महत्व आणि त्यामागील आयुर्वेदिक दृष्टिकोन आपल्यासमोर मांडण्याचा मला विशेष आनंद होत आहे। गणेश उत्सव म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो उत्साह, भक्ती, सजावट, आरती, बाप्पाचं मंगलमय स्वरूप। पण या प्रत्येक परंपरेच्या मागे आपल्या पूर्वजांचं निसर्ग ज्ञान, आहार विचार आणि जीवनशास्त्र दडलेलं असतं। हीच उत्सुकता घेऊन आज मी आपल्यासमोर आले आहे गणेश उत्सव 2026 निमित्ताने श्रद्धेच्या या उत्सवातील आयुर्वेदाचा शोध घेण्यासाठी। देवाच्या चरणी अर्पण केलेल्या एका दुर्वेतही शस्त्र दडलेलं असतं आणि एका मोदकातही आरोग्याचा विचार। ज्ञान, बुद्धी, शुभारंभाचे प्रतीक असलेल्या श्री गणेशाच्या आगमनाने वातावरणात भक्तीचा, उत्साहाचा आणि सकारात्मकतेचा एक वेगळाच रंग भरतो। आपल्या संस्कृतीत गणेशोत्सवाला केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही विशेष स्थान आहे। श्री गणेशाय नमः। गणानां त्वं गणपती हवामहे, कविं कवीनां उपाश्रमवस्तम, ज्येष्ठ राजम ब्रह्मानाम ब्रह्मास्पतम, आनह शृणु उन्नतीभि सीद साधनम। आपण गणांचे अधिपती, ज्ञानीजनांमध्ये श्रेष्ठ ज्ञानी, ब्रह्मविद्येचे अधिपती आणि सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहात। आमची प्रार्थना ऐकून आपल्या कृपाछायेत आम्हाला स्थान द्यावे। हा ऋग्वेदातील गणपती संबंधी प्रसिद्ध मंत्र आहे आणि वेदविनायक या संकल्पनेला अर्थपूर्ण ठरतो। गणपती बाप्पाचं नाव घेतलं की मनात सर्वप्रथम जागा होतो तो आनंद, उत्साह, भक्ती आणि एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा। ढोल ताशांचा निनाद, फुलांची सजावट, आरतीचा मंगल स्वर, मोदकाचा सुगंध आणि गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष, या सगळ्यांच्या पलीकडे गणेशोत्सव आपल्याला काहीतरी शिकवून जातो। गणपती म्हणजे केवळ उत्सव नाही, गणपती म्हणजे बुद्धी, गणपती म्हणजे विवेक, गणपती म्हणजे शुभारंभ आणि गणपती म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाणारा मार्गदर्शक। याच विचारातून आमच्या महाविद्यालयातील या वर्षीच्या गणेश उत्सवाची संकल्पना साकारली आहे वेद विनायक, ज्ञान आणि विनायक यांचा संगम। वेद म्हणजे केवळ प्राचीन ग्रंथ नव्हे, वेद म्हणजे ज्ञानाची अखंड परंपरा, वेद म्हणजे चिंतन, वेद म्हणजे सत्याचा शोध आणि विनायक म्हणजे मार्गदर्शक जो योग्य मार्ग दाखवतो। म्हणूनच वेद विनायक ही केवळ दोन शब्दांची सांगड नाही, ती आहे ज्ञान आणि श्रद्धेची सांगड, परंपरा आणि आधुनिकतेची सांगड, ज्ञान आणि समाज कल्याणाची सांगड। आणि याच ठिकाणी आयुर्वेद आपल्याला एक विलक्षण विचार देतो। आयुर्वेद हा केवळ रोग झाल्यानंतर उपचार करणारा शास्त्र प्रवाह नाही, तो जीवन समजवून सांगणारा एक शास्त्र आहे। वक्रतुंड या एक सुंदर प्रवासाची सुरुवात, याच संकल्पनेच्या प्रवासाची सुरुवात झाली 10 सप्टेंबर रोजी झालेल्या वक्रतुंड या उद्घाटन सोहळ्याने। वक्रतुंड हे गणपतीचं एक रूप, याचा अर्थ आपल्याला एका सुंदर गोष्टीची आठवण करून देतो। तो जीवनाचा मार्ग नेहमी सरळ नसतो, आपल्या आयुष्यात अनेक वळणं येतात। कधी अभ्यासाचं दडपण असतं, कधी नात्यांमधील गुंतागुंत, तर कधी स्वतःशीच चाललेला संघर्ष। पण त्या प्रत्येक वळणावर विवेक, संयम आणि सकारात्मक विचार आपल्याला योग्य दिशा देऊ शकतात। म्हणूनच वक्रतुंड हे आमच्यासाठी केवळ उद्घाटनच नव्हे तर अडथळ्यांकडे पाहण्याची एक सकारात्मक दृष्टी आहे। ढोल ताशा म्हणजे केवळ मोठा आवाज नाही तर तो संस्कृतीचा ठेका आहे, शेकडो वर्षांच्या परंपरेचा आवाज आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक हात एकाच तालात वाजले की त्यातून एकतेचा आवाज निर्माण होतो। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकतेचं आणि जनजागृतीचं स्वरूप दिलं। विविध स्तरांमधील लोकांनी एकत्र यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि समाजामध्ये एकजूट निर्माण व्हावी, हा त्यामागचा व्यापक विचार। आज काळ बदलला आहे पण विचाराची गरज अजूनही आहे। आता समाजाला उत्सवाची गरज नाही, उत्सवाबद्दल संदेशाची गरज आहे। आणि म्हणूनच आम्हाला वाटतं गणेशोत्सव हा आरोग्यविषयक जनजागृतीसाठी एक सुंदर माध्यम होऊ शकतो. गणपती आणि आयुर्वेद यांचा संबंध काय हा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो, पण गणपतीचा आणि याचं उत्तर आहे कल्याण. हा दोघांचाही केंद्रबिंदू आहे. गणपतीला आपण बुद्धी आणि विवेकाचा देव मानतो. आयुर्वेद आपल्याला सांगतो शरीर निरोगी मन संतुलित असेल तर बुद्धी प्रसन्न असेल तर जीवनाचा आनंद घेता येतो. आयुर्वेदाचं मूलभूत प्रयोजन सांगताना म्हणलं आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. आयुर्वेद हा दोन शब्दांनी बनतो, आयु आणि वेद म्हणजेच जीवनाचं ज्ञान. चरकाचार्यांनी आयुष्याची व्याख्या करताना शरीर इंद्रिय मन आणि आत्मा याच्या संयोगाला महत्व दिलं आहे. म्हणून आयुर्वेदाच्या दृष्टीने माणूस फक्त शरीर नाही, इंद्रिय आहे, मन आहे आणि चेतनेचा अनुभव आहे. फिजिकल हेल्थ, सेन्सरी हेल्थ, मेंटल वेलबिंग अँड मिनिंगफुल लाईफ या सर्वांचा समतोल म्हणजे आयुर्वेदाची व्यापक आरोग्य दृष्टी. म्हणून आयुर्वेदाची सुरुवात फक्त औषधांपासून होत नाही तर ती सुरू होते जीवनशैलीपासून. निरोगी व्यक्तीचं आरोग्य रक्षण करणं आणि आजारी व्यक्तींच्या विकारांचं शमन करणं. इथे पहिलं स्थान आहे ते स्वस्थ रक्षणाला, म्हणजेच आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आरोग्य टिकवणं आयुर्वेदाचा प्रिव्हेंटिव्ह अप्रोच आहे. आयुर्वेदाने मात्र हा विचार आपल्या परंपरेतून खूप आधी मांडला आहे. आरोग्य म्हणजे नेमकं काय तर समदोष सम अग्निश्च सम धातु मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. आरोग्य म्हणजे फक्त ताप नाही, रक्तदाब नाही किंवा एक आजार एवढंच नाही. आयुर्वेद सांगते दोष संतुलित असावेत, अग्नियोग्य प्रकारे कार्यरत असावी, धातूंचं पोषण व्यवस्थित असावं आणि त्यासोबत आत्मा इंद्रिय मन प्रसन्न असावं, तेव्हाच त्या व्यक्तीला स्वस्थ म्हणता येतं. आयुर्वेदाची रचना समजून घेताना आपल्याला पंचमहाभूतांची संकल्पना भेटते. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही केवळ तत्वज्ञानाची कल्पना म्हणून न पाहता शरीर आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध म्हणून समजून घेण्याची पारंपरिक चौकट आपण पाहू शकतो. आयुर्वेद प्रत्येक व्यक्तीकडे स्वतंत्रपणे पाहतो, यालाच प्रकृती ही संकल्पना अधिक अर्थपूर्ण बनवते. आज सोशल मीडियावर आपण अनेकदा पाहतो डाएट, सप्लिमेंट्स, डिटॉक्स थेरपी हे सर्व बेनिफिशियल आहे, पण आयुर्वेद सांगतो प्रत्येक व्यक्तीचा विचार करा. जे एक व्यक्तीसाठी योग्य आहे ते दुसऱ्यासाठी असेलच असं नाही. म्हणूनच कोणती औषधी किंवा उपचार पद्धती ही स्वतःहून स्वीकारण्याऐवजी त्याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अग्नी हा आयुर्वेदातील एक महत्वाची संकल्पना आहे. अग्नी म्हणजे फक्त जठरातील डायजेस्टिव्ह फायर एवढाच अर्थ मर्यादित नाही. आयुर्वेदात अग्नी पचन आणि परिवर्तनाची व्यापक संकल्पना आहे. आपण अन्न ग्रहण करतो ते पचतं, त्यातून शरीराला आवश्यक ते पोषण मिळतं आणि या सर्व प्रक्रियेत अग्नीला महत्व दिलं जातं. जठराग्नी संतुलित असेल तर आरोग्याची पायाभरणी मजबूत असते असा विचार आढळतो. आणि इथूनच पुन्हा आपला वेदविनायक समोर येतो. गणरायाचं एक सुंदर नाव आहे लंबोदर, मोठा उदर असलेला. भारतीय परंपरेत लंबोदराकडे केवळ बाह्य रूप म्हणून न पाहता ज्ञान, अनुभव आणि जीवनातील विविधता समावून घेण्याची क्षमता याचं प्रतीक म्हणून पाहता येतं. आणि आयुर्वेदाच्या संदर्भात उदर आणि जठराग्नीला असलेलं महत्व आपल्याला आठवतं. म्हणूनच आपण एक सुंदर संदेश घेऊ शकतो, फक्त अन्न नव्हे तर जीवनातील अनुभवही प्रत्येक प्रकारे पचवायला शिकलं पाहिजे. यश आले तर अहंकार नको, अपयश आले तर निराशा नको, टीका झाली तर खचू नको आणि स्तुती झाली तर उन्मत्त होऊ नका. दाढी मातुलुंगम च कपित्थ जंबुनी फलम नारिकेलम च खर्जुरम फलानी विनायक प्रियः. गणेश पूजेमध्ये अर्पण केलेली जाणारी ही फळे ही केवळ नैवेद्याची साधने नाहीत तर आपल्या भारतीय परंपरेत निसर्ग, आहार आणि आरोग्य यांचा असलेला सुंदर संबंध दर्शवतात. गणपतीला प्रिय फळांमध्ये कपित्थ आणि जंबू फलाचाही उल्लेख आढळतो. कपित्थ म्हणजे कवट. आयुर्वेदामध्ये कपित्थाचा संबंध दीपन पाचन आणि ग्राही गुणांशी केला जातो, त्यामुळे गणेशाच्या लंबोदर रूपाशी एक सुंदर प्रतिकात्मक संबंध जोडता येतो. उदर भरवणे हे महत्वाचे आहे, पण त्यातून अन्नाचे योग्य पचन होणे त्याहून महत्वाचे आहे. तसेच जंबू फल म्हणजे जांभूळ. आयुर्वेदामध्ये जांभळाला प्रामुख्याने कषाय रस ग्राही गुणां यासाठी महत्व दिले आहे. गणेश पूजेत या फळांचा समावेश आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश देतो. देवाला अर्पण केलेले फळ हे केवळ श्रद्धेचे प्रतीक नसते, ते निसर्गाने आपल्याला दिलेल्या ज्ञानाचेही प्रतीक असते. म्हणूनच कपित्थ, जंबू, दुर्वा, मोदक, गणेश उत्सवातील या प्रत्येक गोष्टींकडे जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिले तर त्यामागे निसर्ग, आरोग्य आणि जीवनशैली याचा एक सुंदर विचार दिसून येतो. आणि हाच तर वेदविनायकचा संदेश आहे. परंपरेतून ज्ञानाकडे, ज्ञानातून आरोग्याकडे, आरोग्याकडून कल्याणाकडे. दुर्वा, गणरायाला दुर्वा अत्यंत प्रिय मानली जाते. पुराण परंपरेत अनलासुराच्या कथेशी दुर्वेचा संबंध जोडला जातो. अनलासुराचा पराभव केल्यानंतर गणरायाच्या शरीरात निर्माण झालेली उष्णता आणि दाह शांत करण्यासाठी दुर्वा अर्पण केल्याची कथा सांगितली जाते. आणि इथे पुन्हा एकदा आयुर्वेदाचा एक सुंदर सांस्कृतिक संगम दिसतो. दुर्वा म्हणजे सायनोडोन डॅक्टेलॉन. आयुर्वेदिक परंपरेत दुर्वेला दाह शामक आणि रक्तस्तंभक गुणांसाठी स्थान दिले आहे. म्हणून आपल्या परंपरेतील दुर्वा ही केवळ पूजेची सामग्री नाही, ती आपल्याला निसर्ग, श्रद्धा, आरोग्य यांच्यातील नात्यांची आठवण करून देते. परंपरा आपल्याला प्रेरणा देते आणि शस्त्र आपल्याला योग्य दिशा देतं. याचंच संगमाचं नाव म्हणजेच वेदविनायक. आहार, आयुर्वेदात आहाराला इतकं महत्व दिलं आहे की त्याला जीवनाच्या मूलभूत आधारांपैकी एक मानलं जातं. आहाराबद्दल प्रसिद्ध वचन आहे, आहार संभवम वस्तू रोगश्च आहार संभव. म्हणजेच शरीर पोषणात आहाराची मोठी भूमिका आहे आणि विकारांचाही आहाराशी संबंध असतो. म्हणून फक्त काय खायचं हा प्रश्न महत्वाचा नाही, तर किती खायचं, केव्हा खायचं, कसं खायचं आणि आपल्या पचनशक्तीनुसार खायचं का हेही तितकंच महत्वाचं आहे. आज आपण कॅलरीज मोजतो, पण आयुर्वेद त्यासोबत अन्नाची गुणवत्ता, मात्रा, वेळ, पचनक्षमता आणि व्यक्ती यांची अवस्था याचाही विचार करतो. यातून एक सुंदर संदेश मिळतो, आहार हा केवळ पोट भरण्यासाठी नसतो तर शरीर निर्मितीचा आधार असतो. दिनचर्या, ऋतुचर्या यामध्येही आयुर्वेदाला महत्वाचे स्थान दिलेले आहे. ऋतूनुसार आहार आणि विहारात योग्य बदल करणे हा एक व्यापक संदेश मिळतो. आयुर्वेदाची आणखी एक सुंदर बाजू म्हणजे मनाचं आरोग्य. आज स्ट्रेस, एन्झायटी, बर्नआउट, स्लीप डिस्टर्बन्स याबद्दल आपण खूप मोठ्या प्रमाणावर बोलतो, पण आयुर्वेदाने शरीरासोबत मनालाही आरोग्याचा अविभाज्य भाग मानला आहे. म्हणून मन प्रसन्न असेल तर त्याचा शरीरावरही परिणाम होतो. आरोग्य म्हणजे फक्त जिम मध्ये शरीर मजबूत बनवणं नाही, तर कधी कधी मनाला शांत बसू देणं, कुटुंबाशी संवाद साधणं, निसर्गात वेळ घालवणं, प्रार्थना करणं, योग किंवा ध्यान करणं हेही आपल्या समग्र वेलबिईंगचा भाग असू शकतात. सद्वृत्त, आयुर्वेदाची नैतिक बाजू. आयुर्वेद आपल्याला केवळ शरीराची काळजी घेण्यास सांगत नाही, तर आपल्याला कसं वागावं हेही शिकवतो. यालाच सद्वृत्त या संकल्पनेतून समजता येतं. सत्य बोलणं, इतरांचा आदर करणं, संयम राखणं, मनावर नियंत्रण ठेवणं, समाजाशी चांगलं वर्तन करणं. कारण निरोगी शरीरात अस्वस्थ मन असेल तर पूर्ण आरोग्य कसं मिळणार. म्हणून आयुर्वेदाची आरोग्य दृष्टी ही शरीरापासून सुरू होते आणि समाज निसर्गापर्यंत पोहोचते. गणेशोत्सव भक्तीपासून समाज कल्याणापर्यंत. गणेशोत्सवाला आपल्या समाज जीवनात विशेष स्थान आहे. लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सामाजिक एकतेचं आणि जनजागृतीचं स्वरूप दिलं. आजही गणेशोत्सव आपल्याला एकत्र आणतो, पण या एकत्र येण्याला जर ज्ञानाची दिशा मिळाली, आरोग्य जागृतीची जोड मिळाली, परंपरेसोबत विज्ञानाची सांगड घातली, तर उत्सवाचं रूप अधिक व्यापक होतं. आणि म्हणूनच वेदविनायक हा आमच्यासाठी केवळ उत्सव नाही, तर हा आहे ज्ञानाचा उत्सव, परंपरेचा उत्सव, संस्कृतीचा उत्सव, एकतेचा उत्सव आणि आरोग्य जागृतीचा उत्सव. वेदविनायक ज्ञानातून आरोग्याकडे. आम्ही आयुर्वेदाचे विद्यार्थी म्हणून शिकत असलेलं ज्ञान हे केवळ ग्रंथाच्या पानांमध्ये बंदिस्त राहू नये, ते समाजापर्यंत पोहोचावं. एखाद्या आईला योग्य आहार समजावा, एखाद्या विद्यार्थ्याला झोपेचं महत्व समजावं, एखाद्या तरुणाला स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची प्रेरणा मिळावी, एखाद्या व्यक्तीला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरची जाणीव व्हावी आणि प्रत्येकाला जाणवावं आरोग्य ही केवळ डॉक्टरांची जबाबदारी नसून ते आपापल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. ही भावना घेऊन आमचा वेदविनायक हा ज्ञानाचा दीप समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. गणराय म्हणजे बुद्धी, गणराय म्हणजे विवेक, गणराय म्हणजे शुभारंभ, गणराय म्हणजे ज्ञान आणि गणराय म्हणजे अडथळ्यांवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा. म्हणून बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हे गणराय, आमच्या विचारांना योग्य दिशा दे, आमच्या ज्ञानाला समाज उपयोगी अर्थ दे, आमच्या प्रयत्नांना यश दे, आमच्या संस्कृतीला अभिमान जपण्याची बुद्धी दे आणि प्रत्येकाच्या जीवनात आरोग्य, समाधान आणि आनंद नांदू दे. आणि भारतीय संस्कृतीतील ही मंगल प्रार्थना, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं भाग् भवेत्, अर्थात सर्वजण सुखी राहोत, सर्वजण निरोगी राहोत, सर्वांना मंगल दिसो आणि कुणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये. यावर्षी बाप्पा आपल्या घराघरात येऊ देच, पण त्यासोबत ज्ञानही घरोघरी पोहोचू दे. बाप्पाच्या आरतीचा प्रकाश केवळ मंदिरात न राहता आपल्या विचारांना उजळू दे. ढोलताशांचा नाद केवळ उत्सवात न घुमता आपल्याला एकतेची जाणीव करून देऊ दे. आणि आयुर्वेदाचं ज्ञान केवळ ग्रंथामध्ये न राहता आपल्या आहारात उतरू दे, आपल्या दिनचर्यात उतरू दे, आपल्या जीवनशैलीत उतरू दे, आणि शेवटी आपल्या समाजाच्या आरोग्यात उतरू दे. कारण परंपरेतून ज्ञानाकडे, ज्ञानातून आरोग्याकडे, आरोग्याकडून समाज कल्याणाकडे, हाच आहे आमचा वेदविनायक. म्हणूनच जिथे श्रद्धेला ज्ञानाची साथ मिळते, परंपरेला विज्ञानाची दिशा मिळते, जिथे निसर्गाला आरोग्याची जोड मिळते आणि जिथे उत्सवाला समाज कल्याणाची दिशा मिळते, तिथे साकारतो आपला वेद विनायक. आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, धन्यवाद.
0: ये था आज का विशेष प्रोग्राम जो आपके लिए वरुण धोनी 90.4 एफएम पे सुन रहे थे. ऐश्वर्या कर्नाड़े हमारे साथ थी, जो केली श्री बीएम के आयुर्वेदा महाविद्यालय की अंतिम वर्ष की छात्रा है. गणेश चतुर्थी की परंपरा और आयुर्वेद, इस टॉपिक पे वो हमें बता रही थी. कैसा था आज का एपिसोड जरूर बताएगा. नंबर है 9019904904. ये है केली वेणु धोनी 90.4 एफएम की प्रस्तुति. नमस्कार.
2: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
3: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
2: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
3: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
2: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-248-6286.
4: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
5: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो, अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
4: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
5: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
4: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
5: मिळणाऱ्या सुविधा, हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
4: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
5: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
4: फोन नंबर 0831255500 आणि 247-3777.
5: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
4: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.
0: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी. नमस्कार. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसुआच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. गणेश चतुर्थीचा आजचा हा दिवस आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रोतेव विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि बुद्धिसमृद्धीचे दैवत असलेल्या श्री गणरायाच्या आगमनाने वातावरण भक्तिमय झालेले आहे. आजच्या विशेष कार्यक्रमातून आपण ऐकणार आहोत श्री गणपतीची सुंदर आणि प्रेरणादायी कथा. गणपती बाप्पांच्या जन्माची कथा, त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि पराक्रमाची कथा, तसेच भक्तांच्या मनातील गणरायाविषयीची श्रद्धा आणि भक्ती सांगणारे काही सुंदर प्रसंग, आणि हे आपल्यासमोर सादर करतायत उज्ज्वला काकडे आणि मंगला हेबाळकर. चला तर मग जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाची सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनस.

0: नमस्कार, मी उज्ज्वला काकडे आणि माझ्याबरोबर आहे माझी मैत्रीण मंगल हेब्बाळकर, जी छान छान कथा आणि कविता इथं वेणुध्वनीवर एका पाठोपाठ एक सादर करते आहे. आज मात्र आम्ही दोघी मिळून गौरीच्या, गणपतीच्या, पुराण काळातल्या गोष्टी आपल्यासमोर सध्याच्या भाषेत गप्पा मारत मारत सांगायला आलो आहोत. बघा, तुम्हाला आवडते का? तर ऐका, गौरी गणपती किंवा गणपती गौरी काही म्हटलं तरी सारखंच नाही का? होय, असं वाटतंय खरं, पण आईचा, स्त्रीचा मान आधी ना. आणि गौरी म्हणजे पार्वती ही तर आपल्या बाप्पाची आई, त्यामुळं आधी गौरी आणि मग गणपती असं म्हणत असावेत बहुतेक. हो ना ग मंगल?
1: हो.
0: ए, तू काहीतरी सांगत होतीस ना, हरताळका, सखी पार्वती वगैरे. सांग सांग, आपण ही आधी आईचा मान राखूया. चल सुरू कर तुझी सखी पार्वतीची गोष्ट.
1: हो, सांगते आई. ही धार्मिक कथा आहे. पर्वतराजा हिमालयाची उपवर मुलगी पार्वती हिचा विवाह राजाने श्री विष्णूशी करून देण्याचे नारद मुनींच्या सल्ल्याने ठरविले. पार्वतीने आपल्या आई वडिलांच्या कडे शिवाशीच विवाह करण्याचा हट्ट धरला. ते पार्वतीच्या वडिलांना अजिबात मान्य नव्हते. ते खूप क्रोधित झाले आणि म्हणाले, तो स्मशानात राहून प्रेताची राख अंगाला फासणारा आणि त्याच ठिकाणी कायम वास्तव्यास असणारा रानटी, नाही नाही, मुळीच नाही, मी याच्याशी तुझा विवाह कदापि करून देणार नाही. पार्वतीने शंकराला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी तप केले, पूजा अर्चा केली, खडतर व्रत केले, आपल्या मैत्रिणींकडून वडिलांना निरोपी पाठविला. माझा विवाह विष्णूशी केल्यास मी प्राण त्याग करेन. आणि आपल्या सखी समेत ती घरातून निघून गेली. शिवलिंगाची पूजा केली, दिवसभर कडकडीत उपवास केला, जागरण केले. शिवशंभू प्रसन्न झाले, पार्वतीच्या विनंतीस मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. मंगल सावधान अशी आख्यायिका आहे. तसा पती आपल्या सर्वांना मिळो हो मैत्रिणीनो. आणि शिव पार्वतीचा विवाह संपन्न झाला. त्या प्रीत्यर्थ हरतालिका पूजन केले जाते. यावरून मी एक कविता केली आहे ग.
0: हो हो,
1: म्हणू का?
0: म्हण म्हण, नक्की म्हण.
1: पार्वतीच्या तपाने व्रताने शिवशंकर प्रसन्न होऊन वरमाला घातली श्रीदेवीवरी. सख्यानी मिळून दिली पार्वती महादेवांची. गौरी शिवरायांची जोडी जमली. शिवाची पत्नी महेश्वरी झाली. सर्वोच्च देवता महादेवी ओळखू लागली. देवी आदिशक्तीचे पूजन झाले. हरतालिके स्नान नाम होऊ लागली. कडप उपवास फलाहार नैवेद्य दिला. स्तुतिपद कथा वाचन होऊ लागले. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञान दीप कळिके.
0: ए मंगल, तुला एक गम्मत सांगू का?
1: अग सांग की, ऐकतेच आहे मी.
0: अग आमचं लग्न ना तिथीनी हरताळकेच्या दिवशीच झालं बघ.
1: अगो बाई, हो का? म्हणजे तुमचा लक्ष्मीनारायणचा जोडा नाही म्हणायचा.
0: मग
1: अग हरतालिके दिवशी तुमचं लग्न झालं ना, म्हणजे भोळा शंकर जसा पार्वती देवीला पावला तसाच तुलाही पावला, म्हणजे तुमचा शंकर पार्वतीचा जोडा ना.
0: होय काय, असं होय, तसं म्हटलं तरी चालतंयच.
1: ए तू, ए तू लहान असल्यापासून हरतालिकेचा कडक उपवास करत होतीस का ग?
0: हो, अगदी चौथी पाचवी तासापासूनच करत होते. तेव्हा भोळासाम नवरा म्हणजे काय हे काही कळत नव्हतं म्हणा, पण काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं आणि चांगलं आपण करतो आहोत असं वाटायचं. म्हणून मी उपास करायला सुरुवात केली. त्याच फळ मात्र मला आपसुकच मिळालं बघ.
1: होय की ग, खरंच छान आहे. खरंच ग, तुमचा जोडा किती छान आहे, शंकर पार्वतीचाच बघ. अग तुला एक विचारते, तुमचं लग्न हरतालिके दिवशी झालं का? तू लहान असल्यापासून उपवास करत होतीस, म्हणजे तुझ्या लग्नाच्या दिवशी तुझा उपवास होता की काय?
0: होय उपवास होता, पण त्या दिवशी सगळ्यांनी मिळून मोडायला लावला. नंतर परत बरीच वर्षे मी उपवास करत होते. हल्ली मात्र जमत नाही बघ, भूक आवरतच नाही ग, असं व्हायला लागल्यावर म्हणून मग सोडून दिला. अग आपण सखी पार्वती वगैरे गोष्टी तुझ्या कविता इकडच वळलो की एकदम. पण आता मला सांग, झाली का तुमची गौरी गणपतीची तयारी? तुमचा 10 दिवसाचा गणपती ना, कसं कसं काय काय करता ग? आधी संपूर्ण घर स्वच्छतेपासून सुरुवात असते ना तुमची.
1: होय, आता श्रावण संपला, भाद्रपद आला, गणपती बाप्पांचं आगमन होणार म्हणून घराची रंगरंगोटी सुरू झाली. त्याच्या आधी घर स्वच्छताही झाली. मखर नक्षीची बागेत आरासही झाली. देवाची भांडी, फुलवाती, वाती, वस्त्र यांची पूर्व तयारी.

0: अरे झाली, अंगणे सजवलं, बागेतील दुर्वा फुले पत्री यांची सांगड झाली. अगं माझी नाती फुले पत्री तोडण्यास बरोबर होतीच. बागेतील पत्रीमध्ये दुर्वा आघाडा हळदीची पाने तुळस मी खुडत होते. तेव्हाच नातीने विचारलं, आजी गणपतीला दुर्वा का घालतात ग? मी थोडक्यात सांगितलं. बाप्पा एकदा प्रचंड रागावले. बाप्पांचा काही केला राग आवरेना बघ. त्यांचा राग थंड करण्यासाठी त्यांच्या माथ्यावर दुर्वांची जुडी ठेवली, पोटावरही दुर्वा ठेवल्या आणि थोड्याच वेळात त्यांचा राग शांत झाला. त्यांचा राग पळूनही गेला. म्हणजे दुर्वा ह्या अतिशय थंड असतात. थंडाईने त्यांना शांत होते. बेलपत्री शमी याचाही तोच गुण आहे. तुळस मात्र फक्त या दिवशीच गणपतीला वाहतात. हा, जंतुनाशक प्रतिकार शक्तीने भरलेली आहे ना तुळस, म्हणून केवढा बघ किती सुगंधी वास देतो. तसा औषधीही आहे हा तो. याचा अत्तरही बनवितात. फुलांमध्ये लाल जास्वंदी, लाल रंगाची फुले वाहतात. त्याला ती प्रिय आहेत ना, रक्तवर्ण असतो ना. आघाडा पाण्यात घालून स्नान करतात. त्वचेवरील पुरळ डाग यामुळे निघून जातात. हळदीचं पान जंतुनाशक असा संपूर्ण निसर्ग औषधी वनस्पतीने भरलेला आहे बघ. तसं प्रत्येक निसर्गातील पान फूल वृक्ष आपलं आरोग्य निरोगी ठेवतात. असे आपले प्रत्येक सण या सर्व मूल्यांची जाणीव करून ठेवली जातात. नात खूपच खूप झाली ग. आणि पाहता पाहता फुलांची मोठी परडी कशी भरून निघाली कळलंच नाही बघ. आजी आणि आम्ही दोघीही आनंदाने घरात शिरलो.
1: कामाला लागलो. 10 दिवस रोज एक प्रसाद, दोन्ही वेळेला आरती पूजा, मध्येच एक दिवस सत्यनारायण पूजा, गौरीचं आगमन, एकात एक किती काय काय असतं ना तुमचं. आणि सगळं सुंदर छान नेटकं असं करायचं. अवघड वाटतंय ग खूपच हल्लीच्या जगात.
0: अगं काय नाही, देवावर श्रद्धा भक्ती असली की सगळं आपोआप नीट नेटकंच होतं बघ. किती समाधान वाटतं म्हणून सांगू तुला.
1: हो, देवावर श्रद्धा भक्ती असली तरच हे सगळं करायला हुरूप वाटतो आणि शांती समाधानही मिळतं. हे तुझं अगदी बरोबर आहे बघ. आमचा गणपती 1.5 दिवसाचा असतो तरी सुद्धा किती छान वाटते. तुझ्या इतकी भक्ती मात्र माझी नाही आहे बघ.
0: आपल्या घरातल्या चालीरीतीप्रमाणेच आपण करायला पाहिजे ना. माहेरी असेपर्यंत माहेरची रीत समजायची, सासरी आल्यावर सासरची रीत करायची.
1: हो, नाहीतरी आपण माहेर म्हणजे आई वडील भाऊ बहीण सगळ्यांनाच तर माहेरीत सोडून नवीन नाती जोडायला सासरी येतो ना. मग चालीरीती ही सासरच्याच करायला पाहिजेतच की. दादा ताई आईवजी भाऊजी वंशांना जाता दादा ताई म्हणतोस ना आपण आणि तसंच वागतोही काय. बरोबर ना.
0: होय ग, याला तर संसार म्हटला पाहिजे ना.
1: मंगल, तुमच्याकडे गणपती बसल्यावर मग 2 दिवसांनी गौरी पण येतात ना. खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत ग मी त्यांच्याबद्दल. कुणी म्हणतं गणपतीची आई म्हणजे पार्वतीस माहेरपणाला येते, कुणी म्हणतं त्या तर ज्येष्ठा आणि कनिष्ठा गणपतीच्या बहिणी माहेरपणाला येतात, कुणाकडं नुसते मुखवटे ताटात ठेवून त्यांची पूजा करतात, तर कुणाकडं संपूर्ण उभ्या नऊवारी नेसलेल्या दागिन्यांनी सजलेल्या गौरीच उभ्या करतात, आणि कुणाकडं नदीवरून किंवा विहिरीवरून 5 खडे कलशात घेऊन वर नारळ ठेवून त्यांची पूजा करतात. आणि हे सगळं कर्नाटक महाराष्ट्रातलंच बरं का. यावरूनच लक्षात येतं किती विविधता आहे आपल्या देशात आणि सगळ्या पूजा निसर्गाशी संबंधित अशा, पण प्रत्येक पूजेची तऱ्हा वेगळी अशा असतात. यावर काय म्हणशील तू आणि तुमच्याकडे यातली कुठली पद्धत आहे सांग की.
0: तू म्हणतेस ना ते बरोबर आहे, पण चतुर्थी झाल्यावर पंचमीला ऋषींची पंचमी म्हणजे ऋषींची पूजा केली जाते. ऋषी त्याला ऋषी पंचमी म्हणतो आपण. आपण त्याला त्याबद्दल काही माहिती सांगते.
1: अग अग थांब थांब, त्याच्या आधी तुझ्या नातीला उपयोगी माहिती आहे ती सांगते ऐक. म्हणजे तू फुलं पानं म्हणजे पत्री आणि त्यांचा उपयोग सांगितलास ना, तसंच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कशी आणि केव्हा झाली त्याबद्दल सांगते ऐक. आणि नातीला जाऊन सांग, तुझी नात आणखी खुश होईल बघ. तर या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893-94 साला दरम्यान झाली. कुणी केली? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात केली. 1800 साली अजून आपला भारत देश ब्रिटिशांच्या ताब्यातच होता, पण खूप जणांच्या मनात हे पारतंत्र्याचं जोखड आता फेकून द्यायला पाहिजे असे विचार यायला लागले होते. हळूहळू ब्रिटिशांविरुद्ध कुठं कुठं घातपात, चळवळी वगैरे सुरू झालं होतं, पण सर्वसामान्य माणसांनाही उठाव करता येईल असं काही करायला पाहिजे, त्यासाठी सगळ्यांच्याच मनात आपण पारतंत्र्यात आहोत याबद्दलची चीड उत्पन्न व्हायला पाहिजे, त्यासाठी काय करावं असाही विचार इथले नेते करतच होते. त्यातलेच महाराष्ट्रातले अध्वर्यु राष्ट्रभक्तीने भारलेले असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ते एक वार्तापत्रही चालवत होतेच या विचारांचा प्रसार करण्यासाठी, केसरी नावाचं. त्यातूनच त्यांनी मग सर्वसामान्य जनतेला ब्रिटिशांच्या विरोधात एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी 1893-94 साधारण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात प्रथम पुण्यात केली. तेव्हापासून हा उत्सव सामाजिक आणि सांस्कृतिक पर्वाच्या रूपात साजरा केला जातो आहे, आणि पुण्यात जसा तो मोठ्या प्रमाणात धूमधडक्यात साजरा केला जातो ना, तसाच आपल्या बेळगावातही होतो. निष्ठेनं, भक्तिभावानं सगळेजण या उत्सवात हिरिहिरीनं भाग घेतात. हे आमचं बेळगाव किती छान ना. हो, हे आमचं बेळगाव. गणपती बापा मोरया,
2: देवा हो देवा गणपती देवा, तुमसे बढकर कोण स्वामी, तुमसे बढकर कोण.
0: अगं एक राहिलंच बघ, सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात लोकमान्य टिळकांचा फोटो लावलेला असतोच, आणि या गणेशोत्सवाप्रमाणे धूमधडाक्यात आमच्या बेळगावात शिवजयंती पण साजरी केली जाते. हा हा उत्सव असा आहे की अबाल वृद्धांपासून मुली स्त्रिया एकमेकाच्या मदतीनं काही चांगलं करायचा प्रयत्नही करतात. आपणच त्यांना प्रोत्साहन द्यायला नको का?
1: अगदी बरोबर आहे बघ तुझं. बरं, आता असं करूया, सखी पार्वती हरता का पूजन तर तू केलंच आहेस, आणि आता बाप्पा आपल्या घरी यायच्या वाटेवरच आहे. तर ऐक, मी पुराणातलीच गणपतीच्या जन्माची एक गोष्ट तुला आता सांगते.
0: हो चालेल की, सांग सांग.
1: सांगू? बरं. तर तुझ्या कवितेत तू म्हणालीस तसं पार्वतीनं खडतर व्रत केलं आपल्याला आवडणाऱ्या शंभू महादेवांबरोबरच आपलं लग्न व्हावं म्हणून, आणि तिच्या तपश्चर्येला चांगलं फळ मिळून तिचं लग्न महादेवांशीच झालं. मग कैलास पर्वतावर त्यांचा संसार सुरू झाला. एकदा काय झालं, महादेव काही कामानिमित्त बाहेर गेले होते. आत्ता येतील, आत्ता येतील म्हणत त्यांना यायला बराच उशीर होऊ लागला, आणि पार्वतीला तर आंघोळीला जायचं होतं. दुसरं तर घरात कुणीच नव्हतं. काय करावं बरं आता, असा तिला प्रश्न पडला. विचार करता करता तिला काहीतरी सुचलं, आणि तिनं आपल्याच अंगाला लावलेली हळद, घाम, अंगाचा मळ सगळं मातीत एकत्र कालवलं. कालवत असताना शंकर महादेवांची आठवण, प्रार्थना केली, आणि त्या मातीच्या गोळ्यापासून एका छोट्या बाळाची मूर्ती तयार केली, आणि त्यात जीव ओतला, प्राण प्रतिष्ठा केली, आणि परत हात जोडून महादेवांची प्रार्थना केली. इकडं ते बाळ लगेच उठून उभं राहिलं आणि आपल्या मातेला वंदन करून म्हणालं, हे माते, तुला माझा नमस्कार आहे. मी तुझ्यासाठी आता काय करू, काय आज्ञा आहे तुझी, असे त्याचे थोडेसे बोबडे बोबडे बोल ऐकून आणि बोलतानाचे ते विभ्रम बघून पार्वती देवी तर हारखूनच गेली, आणि माझं गुणी बाळगते असं म्हणून त्याला उचलून मांडीवर घेतलं, त्याचे खूप लाड केले. मग म्हणाली, हे बघ बाळा, गणेशा, माझं तू शहाणं बाळ आहेस की नाही, आता मी आंघोळीला चालले आहे, घरात आणि कुणीच नाहीये, म्हणून माझी आंघोळ होईपर्यंत तू इथंच दारात उभा राहा, कुणालाही आत सोडू नकोस. ही घे दिव्य काठी, ही हातात घेऊनच उभा राहा. राहशील ना उभा मी परत येईपर्यंत? लगेच आपल्या गुणी बाळानं म्हणजे गणेशानं आईला सांगितलं, आई तू काही काळजी करू नकोस, निर्धास्तपणे आंघोळीला जा, तू परत येईपर्यंत मी कुणालाही आत येऊ देणार नाही. आणि हातात काठी घेऊन गणेश दारात उभा राहिला. पार्वती आंघोळीला गेली. इतक्यातच भगवान शंकरांचं आगमन झालं आणि ते घरात जाऊ लागले. त्यांना काही बालगणेश दिसलाच नाही, पण गणेश सतर्क होता आणि त्यानं लगेच दारात काठी अडवी घातली आणि म्हणाला, कोणीही आत जाऊ शकत नाही, माझ्या आईची आज्ञा आहे, मी परत येईपर्यंत कुणालाही आत सोडायचं नाही अशी. मग शंकर

0: आले होते तेही काही करू शकले नाही. शंभू महादेवही हे सगळं पाहतच होते. बघता बघता त्यांचा रागाचा पारा खूपच वर गेला आणि कुणाला काही कळायच्या आत आपल्या त्रिशूळानं त्यांनी गणेशाचा शिरच्छेद केला. इतकं होईपर्यंत पार्वती देवीही बाहेर आली आणि समोरचं दृश्य बघून ती मोठ्यानं आक्रोश करू लागली. म्हणाली, नाथ तुम्ही हे काय केलं? आपल्याच मुलाचा शिरच्छेद केला आहे तुम्ही. आता त्याला परत जिवंत करेपर्यंत मी अन्नपाणी काही ग्रहण करणार नाही. काहीही करा पण आपल्या बाळाला जिवंत करा. हे ऐकताच महादेवांनाही रागाच्या भरात हे आपण काय केलं बरं असं वाटू लागलं. त्यांना खूपच पश्चाताप झाला. लगेच त्यांनी आपल्या गणांना आज्ञा केली, लगेच निघा आणि उत्तर दिशेकडं तोंड करून जो कोणी झोपलेला प्राणी प्रथम दिसेल त्याचं मस्तक कापून आणा. सेवकांना एक हत्ती दृष्टीस पडला. त्यांनी लगेच त्याचं मस्तक कापून आणून महादेवांना दिलं आणि महादेवांनीही ते लगेचच गणेशाच्या धडाला जोडलं आणि अशा रीतीने आणि एकदा गणेशाचा जन्म झाला. त्यामुळं नाकाच्या जागी सोंड, मोठे मोठे हालणारे कान, सोंडेच्या दोन्ही बाजूनं बाहेर आलेले दोन सुळे आणि तेजानं लुकलुकणारे डोळे असं त्याचं रूप झालं. किती सुंदर साजीरं गोजीरं असंच ते रूप दिसत होतं. त्याची बुद्धी खूपच तल्लख होती आणि हुशारीही होतीच आणि या रूपाला बघून त्याचं नाव आता गजानन असं झालं. गजानना
1: श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया. गजानना श्री गणराया.
2: अगं उजू,
0: त्याचे युद्धातले इतक्या बाल वयातले कौशल्य आणि कामावरची निष्ठा एकाग्रता बघून महादेवांनी त्याला आपल्या गणांचा अधिपती म्हणून घोषित केले. म्हणून त्याचं नाव गणाधिपती गणपती असंही झालं. कुठल्याही पूजेचा अग्रपूजेचा मान गणपतीचाच असेल असा महादेवांनी त्याला वरही दिला. तो दिवस म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी, ज्या दिवशी आपण शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्तीला घरी आणून त्याची पूजा करतो. असे वाजत गाजत गणपती बाप्पा घरी आले. अगं तुझी कविता असेल ना यावरची? पण
2: त्यावर आहेच, त्यापेक्षा आणखीन एक आख्यायिका आहे. श्री गणपती आपण भाद्रपद महिन्यातच का आला आपले आणि गणपती भाद्रपद महिन्यात आल्यानंतर त्यांची पूजा कोण कोणत्या ठिकाणी करतात ती मी तुला गोष्ट सांगते. हा
0: सांग.
2: गणपती कैलासवर शंकर पार्वती समवेत राहत होते. त्यांचा भाऊ कार्तिक स्वामी दख्खन मध्ये दक्षिणेस राहत होते. त्यावेळी गणपती आपल्या भावाला भेटण्यासाठी दख्खनला आले. भाद्रपद महिन्यातच आले हा ते. त्यावेळी येथील भक्तगणाने गणपतींना येथे 11 दिवस तरी राहावे अशी विनंती केली. विनंतीला मान देऊन गणपती येथे 11 दिवस राहिले. तेथील लोकांनी त्यांची पूजा अर्चा नैवेद्य दिला. भक्तिरसात संपूर्ण गाव तल्लीन झालं. अख्खो दख्खन हा दक्षिण दिशा पूर्ण. 11व्या दिवशी गणपती आपल्या कैलासावर जाऊ लागले. त्यावेळी येथील लोकांनी त्यांना विनंती केली, पुढच्या वर्षी लवकर यायलाच पाहिजे. तेव्हापासून बघ गणपती दरवर्षी येऊ लागतो आणि घरोघरी आपण गणपती आनंद चतुर्थीला गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणतो ना. ही एक आख्यायिका आहे आणि ती तुला मी गोष्ट सांगितले आणि त्यावरून मला एक गणपतीची कविता आठवली. ग मी म्हणू का?
0: म्हण नक्की म्हण.
2: गणपती बाप्पा जय जय गणपती बाप्पा, विश्व विनायका बुद्धी विधाता, सर्व सिद्धी फळदायिका, तुझे आठविता ध्यान मिळे परम समाधान, सगुण रूप तुझे सुलक्षणी भासे, परमानंदाने डोलत राहते, चिंतन करिता बुद्धीला ज्ञान मिळते, गुणवर्णन करता सरस्वती प्रसन्न होते, 14 विद्या 64 कला अवगत असणाऱ्या देव बाप्पाला माझा कोटी कोटी प्रणाम, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. कविता कशी वाटली ग?
0: छान लिहितीस ना तू अखरच. चला बाप्पा घरी तर आले, आता कुणाकडे 1.5 दिवस, कुणाकडे 5 दिवस, कुणाकडे 7 दिवस त्यांचा मुक्काम असेल. पूर्ण त्यांचं राहणं म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत 11 दिवस. बहुतेक सगळे सार्वजनिक गण गणपती अनंत चतुर्दशीला मिरवणुकीने ढोल ताशांच्या

0: गुजरात आपल्या घरी परत जायला निघतात. तुमच्याकडे पण 11 दिवस असतो ना गणपती?
1: 11 दिवस गणपती असतो बघ.
0: आता गणपती येऊन स्थानापन्न तर झाले आहेतच, त्यांची पूजा अर्चना सगळं व्यवस्थित सुरू आहे, उकडीच्या मोदकांचा नैवेद्य पण त्यांना दिला आहेच. तर आता आपण पंचमीकडं वळूया, ऋषी पंचमीकडं. बरोबर ना? सांग आता तुझी ऋषी पंचमी कशी असते ती, आणि ऋषींची पूजा का कशी करायची तेही सांग.
1: बरं, मी सांगते ऐक. हा, ऋषी पंचमीचे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या दिवशी केले जाते. त्याची माहिती अशी आहे बघ, सकाळी शुद्ध स्नान करून मोठ मोठ भर तांदूळ किंवा धान्य घेऊन 8 मुठी ओळीने बाजूबाजूला पाटावर ठेवून पवित्र मंडळ करा. त्यावर एक एक सुपारी ठेवावी. सप्तर्षीच्या नावाने हे 7 मुठी तांदूळ, त्यावर सुपारी पण आपण ठेवतो. त्या 7 ऋषींची नावे अनुक्रमे अशी आहेत बघ, 1 वशिष्ठ ऋषी, 2 विश्वामित्र, 3 कश्यप, 4 भारद्वाज, 5 अत्री, 6 जमदग्नी आणि 7 गौतम. कश्यप ऋषींची पत्नी अनुर अरुंधती हिच्या नावाने 8वी मूठ ठेवली जाते. गंगाजल तांब्याच्या तांब्यावर पांढरे वस्त्रही ठेवतात. मंत्र म्हणून पूजा करून नैवेद्य फलाहार ठेवावा. ब्रह्मदेवाच्या मानस पुत्रापासून यांची ऋषी मुलींची उत्पत्ती झाली ग. मानव जातीचे कल्याण करणारे, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करणारे आणि विश्वाचा समतोल राखणारे असे हे मोठे महान ऋषी यांना म्हणून मला त्या ऋषींना बघून, त्यांची ऋषींची पूजा पाहून अत्यंत आनंदी होतो. आता बघ, नागपंचमी दिवशी आपण काही चिरत नाही, कापत नाही, कोणतेही दृश्यकृत्य करत नाही.
0: बरोबर.
1: तसेच ऋषी पंचमीला बैलाने नांगरून अगवलेली भाजी त्या दिवशी आपण खात नाही. उपवासात स्वकष्टार्जित भाजी, धान्य, उपवासाचे पदार्थ खातो. ऋषींचे महत्व जप तप करून आपल्या भारतीय वासियांचे संरक्षण हे ऋषी करतात. आणि आत्मशक्तीने कोरोनाच्या काळात, तरी सांगते तुला, कोरोना हा विषाणू आपल्या भारतात येत होता, पण या ऋषी मुनींच्या जप तप यांच्यामुळे आपल्या देशात येणारा कोरोना यांनी धडपडून किंवा तो घाबरून पळून गेला आणि आपल्या हा विषाणू आपल्या भारतात येऊ शकला नाही. दिशाच त्यांनी बदलली. आम्ही भारतीय वासी कोरोनाच्या तडाख्यातून चांगलेच वाचलो. हा, हेच महत्व बघ या ऋषी मुनींचं. त्यांचे किती ऋण फेडावे हे कळतच नाही बघ. या ऋषी पंचमीवरून मला ऋषींच्या बद्दल एक कविता सांगावीशी वाटते ग. ब्रह्मदेवाच्या मानस पुत्रा, ऋषींची निर्मिती तू केलीस. ऋषी परंपरा राष्ट्राची निर्मिती ठरली. संस्कृतीचा पाया घातला, ईश्वरी ज्ञानही मिळाले. जगाचे कल्याण ऋषींनीच केले. आम्हा विज्ञानांच्या माध्यमातून पूर्ण प्रकाशित केले. स्वकष्टार्जित विशिष्ट भाजी, माठ, मुळा, मक्का, भेंडी, वाटाणे, पावटे, अळू, कारले, शेवगा याचाही नैवेद्य दाखविला. प्रतिकार क्षमता वाढ, वात पित्त कमी, पचनी हलके हे यामुळे आम्हाला कळले देखील बघ. आदराने प्रेमाने ऋषी पंचमीचे व्रत आम्ही करतो असे हे आमचे ऋषी मुनी.
0: छान आहे ग तुझी ही पण कविता.
1: आवडली?
0: आवडलीच. बरं, ही माहिती सांगायलाच पाहिजे होती हा ऋषींची.
1: होय,
0: ऋषींनी मानवाच्या उत्कर्षासाठी इतकं काम करून ठेवलं आहे की त्यांची नावं असलेले 7 तारे, सप्तर्षी या नावानंच आपण ओळखतो, आणि ते अढळपद असलेल्या ध्रुवताऱ्या भोवतीच फिरत असतात. किती बरोबर आहे ना?
1: होय की ग, हे माझ्या लक्षातच आलं नाही ग.
0: अगं, होतंय का कधी कधी असं? त्यात काय मोठं?
1: बरं, आता तू ती कार्तिकेय आणि गणेशाची पृथ्वी प्रदक्षिणेची गोष्ट मला जरा सांगशील का?
0: होय का?
1: हो, सांग की. छान आहे.
0: बरं, सांगते की कार्तिकेय आणि गजाननाची पृथ्वी प्रदक्षिण अशी ती गोष्ट आहे. एके दिवशी शंकर पार्वती आपल्या दोघा मुलांच्या लीला बघत कैलासावर बसले होते. आपल्या या खोडकर पण हुशार बुद्धिमान मुलांकडे बघून दोघांनाही त्यांचं खूप कौतुक वाटत होतं. तितक्यात शंकरदेवांच्या मनात आलं, आपली मुलं आपली बुद्धी कौशल्य कसं वापरतात, शक्तीचा कुठं आणि केव्हा वापर करतात याची परीक्षा आपण घ्यायला पाहिजे. लगेच त्यांनी दोघांनाही आपल्या जवळ बोलावलं आणि सांगितलं, बाळांनो, मी आता तुमच्या बुद्धी चातुर्याची परीक्षा घेणार आहे, तुम्हाला आवडेल का? दोघांनाही लगेच हो म्हटलं आणि विचारलं, काय करायला पाहिजे त्यासाठी? शंकर भगवान

0: म्हणाले, तुम्ही दोघांनीही पृथ्वी प्रदक्षिणा करून इथंच परत यायचं आणि सांगायचं कशी प्रदक्षिणा केली तुम्ही ते सांगायचं। चालेल, हो सगळं असं दोघंही असं म्हणाले। लगेच महादेव म्हणाले, चला तर मग होशियार, तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता। एक दोन तीन, लगेचच गडबडीतच आपल्या माता पित्यांना नमस्कार करून कार्तिकेय निघाला सुद्धा, पण आपला गणोबा सावकाश आई वडिलांजवळ आला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, मला आशीर्वाद द्या। दोघांनीही त्याला आशीर्वाद दिला आणि यशस्वी भव असं म्हणाले। गणेशाला खूप छान वाटलं आणि तो आरामात परत हात जोडूनच आपल्या माता पित्यांच्या भोवतीच फिरायला लागला। अशी त्यानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि परत दोघांच्या समोर येऊन नमस्कार करून म्हणाला, झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण। लगेच दोघांनीही विचारलं, अरे तू तर इथंच आहेस आणि पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली म्हणतोस, कसं काय सांगशील का? लगेच गजानन म्हणाला, हो सांगतो ना, ही माझी माता पार्वती देवी हिनं मला आपलाच मोळ घाम आणि माती यापासून जन्म दिला, म्हणजे तीच तर आहे ना पृथ्वी माता। आणि तुम्ही तर माझे पिता आहात, लहान मुलांचं सगळं विश्व तर आपल्या माता पित्यांच्या चरणाशीच असतं, म्हणून मी तुम्हाला दोघांना मिळून एक प्रदक्षिणा घातली। अशा रीतीनं माझी पृथ्वी प्रदक्षिणा मी पूर्ण केली आहे, म्हणून मला आता काही वरदान द्या। शंकर पार्वती दोघंही त्याच्या या बुद्धिचातुर्यानं प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या गणेशाला भरभरून आशीर्वाद दिले। गजाननाची ही हुशारी आणि जिथं शक्ती लावायला पाहिजे तिथंच शक्तीचा प्रयोग करायचा आणि एखादं कठीण काम युक्तीनं सहज सोपं करून टाकायचं, उगाचच त्या कामात वेळ आणि शक्ती वाया घालवायची नाही, हेच त्यानं आपल्या कृतीतून दाखवून दिलं आणि त्याच्यावर त्याचे माता पिता प्रसन्न झाले। त्यालाच आपण बुद्धीचे देवता म्हणतो। काय म्हणतेस, कशी वाटली कथा?
1: छानच आहे ग तुझी कथा, मला फारच आवडली बघ। किती छान छान कथा आहेत ग तुझ्याकडे।
0: हो ग आहेत तुझ्याकडे पण, आहेतच की कविता आहेत।
1: आता आपण काय करूया, तू परंपरेने आपली तरी ही गोष्ट चाललेली आहे, कथा चाललेली आहे, त्यामध्ये आता गणपती तर बसले, आले कोण ज्येष्ठ गौरी। कोण आली बर? ज्येष्ठ गौरी।
0: बरोबर, आता तू ज्येष्ठा गौरीची
1: गोष्ट सांगते ना? हो।
0: कशी करता, काय काय करता?
1: सांगते ना तुला सगळं व्यवस्थित सांगते आणि त्यावर मी कविता पण केली आहे, ती पण म्हणून दाखवू का तुला?
0: दाखव दाखव।
1: ज्येष्ठा गौरी। भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठा देवीचे पूजन केले जाते। अखंड सौभाग्य मागणीसाठी पूजा केली जाते। विविध कुटुंबातील कुमारिका, सुवासिनी, महिला शुद्ध पानवठ्यावर जाऊन नक्षीकाम कलशावर करून गौर भरले जाते। कलशाला हळद कुंकू, आठ बाजूला बोटे उमटविले जातात। पैशाचे नाणे, सुपारी, अक्षदा, आंबुत्या, हळदीची पाने।
0: म्हणजे काय ग?
1: अगो पाच डहाळ्या आंब्याच्या आपण सगळ्याच वापरतो ना पूजेला, सत्यनारायणाला, गणपतीला।
0: हा
1: कलशावरती आत घालतो ना। हळदीची पाने, बांबूची लहान काठी, पेरूचे पान, पाच खडे कलशात घालतात। गौर अप्रतिम सुंदर सजविली जाते। मणी, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, दागिने घालून कुमारिकेच्या डोक्यावर ठेवून गौराईचे गीत गात, गौर सोन्याच्या पावलांनी आली ग, गौर चांदीच्या पावलांनी आली ग, असे म्हणून गौरीचा महिमा कळतात आणि गौर बसवतात।
0: बर, आता तुझी कविता।
1: कविता म्हणते ना, ज्येष्ठा गौरी। सौभाग्य महिला निघाल्या पानवठ्यावर, सोबत कुमारी कन्या ठुमकत ठुमकत नक्षीदार कलश घेऊन। कलश भरला पाण्याने, घातली सुपारी नाणं अक्षदा पाच खडे टाकून, पाच आंबुत्या हळदी पाने कलश सजविला गौरी फुलानी। कुमारिकेच्या डोईवर ठेविला कलश ग, पायी वाजती पैंजन ऋणझुन ऋणझुन ऋणझुन चालिल्या ग, तारी औक्षण झाले, टाळ मृदुंग शंख यांचा नादही झाला। सोन्याच्या पावलांनी गौराई आली, चांदीच्या पावलांनी गौराई आली, असे गीत सुरू झाले। उत्साहस्फूर्तीने गौरीला बाप्पाच्या बाजूलाही बसविले। झिम्मा फुगडी खेळ खेळता घागरी फुंकू लागले। भक्तिभावाने पंचपक्वाने नैवेद्यास ठेविली, खास नैवेद्य आल्या पाल्याची भाजी भाकरही दिली।

0: दिव्याच्या प्रकाशात झगमग झगमग गौर आनंदी झाली. प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊनी भक्ती रसात डुबली. सर्वत्र आनंदी आनंद झाला, सर्वत्र आनंदी आनंद झाला, अशी माझी कविता. आवडली का ग तुला?
1: हो ग, खूपच छान आहे. अगं हो, तर ही तर खूपच महत्वाची गोष्ट कथा आहे. ऐक, तुला आणखीन एक गोष्ट
0: सांग.
1: कुणाची म्हटलंस तर गणपतीचीच गोष्ट आहे. खरं लेखनिक गणपतीची गोष्ट आहे. लेखनिक गणपती महर्षी व्यास ऋषींचा. महर्षी व्यास मुनींनी महाभारताची रचना केली. अशा या महाभारताचे लिखाण करण्यासाठी त्यांना एका बुद्धिमान लेखनिकाची गरज होती. त्यांनी ब्रह्मदेवाच्या सहाय्याने श्री गणेशाची प्रार्थना केली. गणपतीने त्यांची विनंती मान्य केली, पण एक अट घातली. मी मध्ये मध्ये न थांबता सलग लिहित जाईन. तुम्ही जर सांगताना थांबलात तर मी तिथेच थांबून निघून जाईन. महर्षी व्यासांनी अट मान्य केली, पण त्यांनीही एक अट घातली. महर्षी म्हणाले, तुम्ही प्रत्येक श्लोक त्याचा अर्थ समजून उमजून मगच लिहिला पाहिजे, त्यानंतरच मी पुढचा श्लोक सांगेन. श्री गणेशांनीही ते मान्य केले आणि त्यांची जुगलबंदी सुरू झाली. जेव्हा व्यासांना थोडी विश्रांती, विचार करायला सवड हवी असे, तेव्हा ते खूप गुंतागुंतीचा कठीण असा श्लोक सांगत त्याचा अर्थ नीट समजून घेऊन गणेशाचं लेखन होईपर्यंत त्यांचा पुढचा श्लोक तयार झालेला. पुढं अशी ही एक कथा आहे की लिहिता लिहिता गणेशाची लेखणीच मोडली. मग व्यासांची अट मोडू नये म्हणून गणेशानं आपला एक सुळा दात मोडून काढला आणि पुढचं लेखन त्या दाताने पूर्ण केलं. त्यामुळं त्याचं एक नाव एकदंत असंही पडलं आहे. असं म्हणतात की अशा प्रकारे अखंड 3 वर्ष महर्षी व्यासांचं सांगणं आणि गणेशाचं लिखाण सुरू राहिलं आणि महाभारत हा संपूर्ण मानवजातीच्या गुंतागुंतीच्या भावनांनी भरलेला, नातेसंबंधांचा विध्वंस करणाऱ्या जिद्दी हट्टी राजांचा, मानवजातीचं कल्याण चिंतणाऱ्या श्रीकृष्ण आणि पांडवांचा, राज्यासाठी एकमेकात अट्टीतट्टीनं लढणाऱ्या सगळ्या सोयऱ्यांचा काय नाही या ग्रंथात, असा हा ग्रंथ महाभारत व्यासांनी सांगून गणाधीशानं लेखनिक म्हणून सिद्ध केला. गणेशाने लेखन केलं नसतं तर महाभारत लिहून झालंच नसतं, अशी ही आपल्या बुद्धिदेवतेची कथा, विघ्नहर्त्याची कथा. चल आपण आता त्याची पूजा करून आरती करून आपल्या या गप्पा इथंच थांबूया.
0: आता ही आरती आपण म्हणणार आहे ना रामदास स्वामींची. सगळ्या भारतभर रामदास स्वामींची हीच आरती पहिली म्हटली जाते. आपली आहे सुखकर्ता दुःखहर्ता. म्हणूया
1: विघ्नाची.

आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो, उज्ज्वला काकडे आणि मंगला हेबाळकर यांनी सादर केलेल्या कथा आपण ऐकल्या. काही कविताही त्यामध्ये होत्या. गणपती बाप्पांची ही सुंदर कथा ऐकताना आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते. बुद्धी, श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर मात करता येते. गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना.

आहे की आपल्या सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर होऊ देत आणि घरामध्ये सुखशांती आरोग्य आणि समृद्धी नांदू दे. याच मंगलमय प्रार्थनेसह आजच्या या गणपती विशेष कार्यक्रमाला मनीषा विराम देतीये. पुन्हा भेटूया एका नव्या कार्यक्रमात नव्या विषयासह. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777. मोबाईल

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.